प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो। ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या। उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये। भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे। अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल। भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं। सर्दी, जुनपडस, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते। तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं। हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल। ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा। दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती। कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं। कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे। भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो। तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा। श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा। हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे। रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे। सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा। 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल। सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल। संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा। कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा। आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना
अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीनी श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीनी श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली। असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत। आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा। थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा। हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे। सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे। हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा। त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं। अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात, त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो। संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते। नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते, तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते। अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते। देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो। ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा। शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी। श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा। अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

श्रोते हो निरामय जीवन कार्यक्रम इथेच संपन्न झाला. आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि सुधीर फडके यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो, वसंत प्रभू यांनी संगीत दिलेली पी सावळाराम यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे लता मंगेशकर आणि सहकारी यांनी.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, ऐकूया शांता शेळके यांची गीतरचना। संगीत आहे आनंद घन यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

0: कोकणाच्या निसर्गाची श्रीमंती अनुभवायला या गाज रिसॉर्ट मध्ये. निळ्याशार शांत सागराची गाज ऐका, आराम घ्या आणि पल्लवीत व्हा. गाज रिसॉर्ट पालशेत, तालुका गुहागर, जिल्हा रत्नागिरी. संपर्क gazresort.com. फोन 9890095533.
1: श्रोते हो, पारंपरिक भक्ती रचना ऐकूया. स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: घ्या ईश्वराचे उदरभरण करण्या स्थान दुर्वांकुराचे जतन जीवन सत्वे येथ होतात सारी आकंठ भोजनाने तृप्त होतात सारी।
1: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच, दुर्वांकुर डायनिंग हॉल।
2: रास्त दरात मस्त भोजनाचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब मित्रमंडळींसहित दुर्वांकुरला यावं।
1: दुर्वांकुर डायनिंग हॉल, टिळक रोड, हत्ती गणपती चौक, पुणे।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत कान्होपात्रा यांची अभंगरचना। संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना। संगीत आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: वदनिक वळ घेता नाम घ्या ईश्वराचे, उदर भरण करण्या स्थान दुर्वांकुराचे, जतन जीवन सत्वे येथ होतात सारी, आकंठ भोजनाने तृप्त होतात सारी।
1: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच, दुर्वांकुर डायनिंग हॉल।
2: रास्त दरात मस्त भोजनाचा आनंद लुटण्यासाठी सहकुटुंब मित्रमंडळींसहित दुर्वांकुरला यावं।
1: दुर्वांकुर डायनिंग हॉल, टिळक रोड, हत्ती गणपती चौक, पुणे।
2: श्रोते हो, आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना, संगीत आणि स्वर छोटा गंधर्व यांचं।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

श्रोते हो, आता आपण ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे व्ही जी अंबईकर यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आता ऐकूया शांताबाई जोशी यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। शेषाचार्य अग्निहोत्री या नावाचा एक दशग्रंथी ब्राह्मण अक्कलकोटात राहत होता। वृत्तीने अतिशय सात्विक असलेला हा ब्राह्मण स्वामींचा परमभक्त होता। रोज सकाळी सर्व प्रकारची अन्निक आटपून घरातल्या देवांची पूजा करायच्या अगोदर तो स्वामींची पूजा करायचा। स्वामींची सुद्धा या ब्राह्मणावर खूप मर्जी होती। स्वामींच्या समोर गावोगावचे भक्त दर्शनाला आले की पेढे बर्फी ठेवायचे। स्वामी काय करायचे की प्रसाद म्हणून येणाऱ्या प्रत्येकाच्या हातात पेढे बर्फी ठेवायचे। अगदी मोक्या प्राण्यांना सुद्धा स्वामी पेढे खाऊ घालायचे। फक्त ह्या शेषाचार्याला ते चुकून सुद्धा पेढे बर्फी देत नसत। ब्राह्मणाच्या मनात एक नेहमी विचार यायचा की समर्थ सर्वांना पेढे बर्फी देतात, मला मात्र अजिबात देत नाहीत। एके दिवशी काय झालं की स्वामींची पूजा झाल्यावर ब्राह्मणाने स्वामींपुढे हात केला आणि पेढ्याचा प्रसाद मागितला। महाराज काहीही बोलले नाहीत की त्यांनी पेढ्याचा प्रसाद काही ब्राह्मणाच्या हातात ठेवला नाही। ह्यामुळे ब्राह्मणाला मात्र खूप वाईट वाटलं। शेषाचार्य आला की स्वामी तोंडावर पांघरून घेऊन निजायचे। ब्राह्मणाला त्यामुळे खूप वाईट वाटायचं। आपल्यावर मनापासून प्रेम करणारे स्वामी आपल्यापासून का दुरावले ह्याचा तो खूप विचार करू लागला। एके दिवशी ब्राह्मण खास बागेत शेणाचे गोळे घालण्यासाठी गेला असताना त्याला तिथे स्वामी दिसले। तो धावत धावत स्वामींपाशी गेला तेव्हा स्वामी अंगावर पांघरून घेऊन गाढ झोपी गेले। ब्राह्मणाच्या त्या क्षणी लक्षात आलं की आपण ज्या दिवशी पेढे मागितले त्या दिवसापासून स्वामींनी आपल्याला दर्शन देणं बंद केलं आहे। वास्तविक स्वामी आपल्याला मोक्ष देऊ पाहत होते आणि आपण पेढे मागितले। आपली वासना पेढ्यात अडकली, मी किती भ्रष्ट आहे। ब्राह्मणाने मनातल्या मनात स्वामींची क्षमा मागितली। स्वामी, मी कधीही तुमच्याकडे अशाश्वत मागणार नाही, मला क्षमा करा। असं म्हणून ब्राह्मणाने शेणाचा गोळा आपल्या तोंडात कोंबला। ते विचार स्वामींनी अंतर्ज्ञानाने ओळखले आणि स्वामींनी डोक्यावरचं पांघरून काढून ब्राह्मणाला हाक मारली। स्वामींची प्रेम भरली हाक ऐकून तो आनंदाने बेहोश झाला। स्वामींच्या चरणांशी तो अक्षरशः कोसळला। ते म्हणाले, पोटभर बर्फी खाल्लीस ना, मला थोडी ती दे। असं म्हणून स्वामी खदा खदा हसू लागले। बुवांवरचा राग निघून गेला होता। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला सत्संगाची जबरदस्त ओढ असते, परंतु सत्संग मिळणं हे खूप दुरापास्त आहे। त्याला एकच उपाय, तो म्हणजे नाम। नामातच सत्संग आहे हे कळणं आवश्यक आहे। एकदा का नामाची गोडी लागली की निराळा सत्संग करायला लागत नाही। महत्त्वाचं काय तर वासनांचा क्षय झाला की नामाचा उदय आपोआप होतो। तो क्षण भगवंत अस्तित्वाला जाणून घेण्याचा क्षण असतो।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणाविषयी माहिती जाणून घेत आहोत. शिवपुराणातल्या श्री गणेशाच्या जन्माच्या कथेमागचं तत्व आपण जाणून घेऊयात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धी विनायकी असं म्हणतात. या दिवशी गणपती बाप्पा मोरया असा आवाज आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळतो. मोरया म्हणजे नमस्कार. असं म्हटलं तर गणपती बाप्पा मोरया याचा अर्थ आहे गणपती बाप्पाला नमस्कार. गणेश चतुर्थी म्हणजे गणपतीची चतुर्थ अवस्था. ही गणेश चतुर्थी आपल्याला तुरे अवस्थेपर्यंतच्या सिद्धीची जाणीव करून देते. या दिवशी चंद्र पाहणं निषिद्ध आहे. चंद्र हा मनाची देवता आहे. चंद्रमा मनसो जातहा. चंद्र जसा वाढत आणि घटत राहतो तसं मनही माकडासारखं नाचत आणि बागडत राहतं. तुरे अवस्थेपर्यंत पोहोचू पाहणाऱ्या मानवानी मनाच्या चंचलतेच्या अधीन होता कामा नये. चित्त एकाग्र केलं पाहिजे. मनाच्या तालावर नाचण्यात मानव जीवनाचा विकास नाही तर अधपतन आहे. ही गोष्ट चंद्रदर्शनाच्या निषेधामध्ये गर्भित आहे. कोणतीही आई स्वतःच्या मुलाचं स्वरूप गणपतीसारखं असावं अशी इच्छा करणार नाही, असं गणपतीचं स्वरूप आहे. तरी देखील आपल्या ऋषींनी गणपतीला खूपच महत्व दिलंय. प्रत्येक शुभकार्यात त्याचंच प्रथम पूजन होतं. विवाहाच्या प्रसंगी असो किंवा लक्ष्मीपूजनाचा, कोनशिला समारंभ असो किंवा कुंभस्थापनेचा समारंभ असो, मंदिरात भगवंताची प्राणप्रतिष्ठा असो तरी प्रथम पूजन गणपतीचंच. गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारीचा गणपती बनवायचा, पण अग्रपूजन तर गणपतीचंच झालं पाहिजे. पौराणिक कथा अशी आहे की अजाणता गणपतीचं शिर कापून टाकल्यानंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी शंकरांनी आपल्या पार्षदाला शिर शोधून आणण्यासाठी पाठवलं. पार्षद जवळच जाऊन हत्तीचं मस्तक घेऊन येतो आणि धडावर ते मस्तक ठेवून गणपतीला सजीव केलं जातं. गणपती गजानन बनतो. पुराणांची भाषा ही भावगर्भित तशीच लक्षणं आणि रूपकं यांनी भरलेली असते. बुद्धिशाली माणसांनी स्वतःची बुद्धी कसाला लावून भावगर्भित अर्थ शोधून काढून आनंद प्राप्त करून घ्यायचा असतो आणि बालबुद्धीने ती गोष्ट वाचून आनंद प्राप्त करायचा असतो. जर भगवान शंकरांच्या हाताने हत्तीचं मस्तक धडावर बसवलं जातं तर गणेशाचं स्वतःचंच मस्तक पुन्हा का नाही जोडलं? परंतु पुराणं आपल्याला असं समजावतात की गणपती हा तत्वज्ञानाची देवता आणि समाजाचा नेता आहे. तत्ववेत्ता आणि नेता यांच्याजवळ हत्तीचंच मस्तक असलं पाहिजे. संकुचित वृत्तीचा माणूस महान तत्ववेत्ता किंवा सफल लोकप्रियता बनूच शकत नाही. गणपती म्हणजे समूहाचा पती, म्हणजे नेता. तो गुणपती देखील असला पाहिजे. नेता आणि तत्ववेत्ता यांच्यात काय काय गुण असले पाहिजेत ते ह्याच्या स्वरूपातून प्रदर्शित होतात. त्या दृष्टीने पाहता गणपतीजवळ बाह्य सौंदर्य नसलं तरी आंतरिक सौंदर्याचं अमाप वैभव असलं पाहिजे. गणपतीचं मस्तक हे हत्तीचं आहे. अन्य कोणा प्राण्याचं मस्तक न जोडता हत्तीचं मस्तक त्याच्या धडावर बसवण्यात एक आगळं वैशिष्ट्य आहे. हत्ती हा सर्व प्राण्यात सर्वांहून अधिक बुद्धिमान. जसं जीवनाच्या महान उंचीवर असलेल्या शिखराला गाठण्याचा प्रयत्न करणारा तत्ववेत्ता हा बुद्धिमानच असला पाहिजे, तसाच योग्य वळण देऊन समाजाला खऱ्या रस्त्याने नेण्याची अभिलाषा बाळगणारा नेता हा निर्बुद्ध असला तर कसं चालेल? ह्याप्रमाणे नेता आणि तत्ववेत्ता यांच्या जीवनात बुद्धीची तेजस्विता आणि दुसऱ्यांना जीवू घालण्याची उदारता असली पाहिजे याचं येथे दिग्दर्शन आहे. हत्तीचे कान सुपासारखे असतात. सुपाचा गुण कोणता? सार सारको ग्रहिलई और थोथा देई उडाये, म्हणजेच सूप फोलकटे फेकून देऊन स्वच्छ धान्य स्वतःजवळ ठेवतं. बोलणं सर्वांचं ऐकावं, पण त्यातलं सार ग्रहण करून बाकीच्या तत्व नसलेल्या गोष्टी उडवून द्याव्यात. मोठे कान उत्तम श्रवण आणि भक्तीचंही दिग्दर्शन करतात. गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे मानवी जीवनात सूक्ष्मदृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात. बारीक सुई देखील जमिनीवरून उचलण्याएवढी सूक्ष्मदृष्टी हत्तीची असते. मानवाने सुद्धा स्वतःची दृष्टी सूक्ष्म ठेवली पाहिजे आणि जीवनात नकळत घुसणाऱ्या दोषांना अडवलं पाहिजे. हत्तीचे बारीक डोळे दीर्घदृष्टी देखील सुचवतात. या दीर्घदृष्टीने हत्ती व्यक्तीचं भविष्य वाचू शकतो अशी आपल्या इथे समजूत आहे. म्हणूनच जुन्या काळात कोणी बेवारस राजा मेला असेल तर हत्तीणीच्या सोंडेत माळ देऊन तिला फिरवत. ज्याच्या गळ्यात हत्तीण माळ घालेल त्यालाच राजा बनवलं जायचं. हत्तीचं लांब नाक दूरपर्यंत हुंगायला समर्थ असतं. नेता आणि तत्ववेत्ता यांच्यामध्ये दूरदर्शीपणा असलाच पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा गंध त्याला प्रथम आला पाहिजे याचं सोंड ही सूचक आहे. गणपतीला दोन सोळे असतात, एक पूर्ण आणि दुसरा अर्धा म्हणजे तुटलेला असतो. पूर्ण सोळा श्रद्धेचा आणि अर्धा बुद्धीचा आहे. जीवन विकासासाठी आत्मश्रद्धा आणि ईशश्रद्धा पूर्ण असली पाहिजे. बुद्धीही थोडी कमी असली तरी चालेल, पण स्वतःवर तसंच प्रभूवर थोडासा जरी कमी विश्वास असला तरी चालणार नाही. गणपतीला चार हात आहेत. एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात मोदक आणि चौथ्या हाताने आशीर्वाद. अंकुश हा वासना विकारांवर संयमाची गरज आहे असं सुचवतो, तर पाश गरज पडताच इंद्रियांना किंवा अनुयायांना शिक्षा देण्याचं सामर्थ्य देखील तत्ववेत्ता आणि नेता यांच्याजवळ असलं पाहिजे याची सूचना देतो. मोदक म्हणजे जो मोद देतो तो, ज्याच्यामुळे आनंद प्राप्त होतो, संतोष होतो, असा सात्विक आहार या महापुरुषांचा असला पाहिजे. याचा अर्थ असा दाखवून देतो की प्रत्येक इंद्रियाचा आहार हा सात्विक असला पाहिजे. शिवाय मोदक हे तत्वज्ञानाचंही प्रतीक आहे. मोदकाच्या बाहेरच्या पापुद्र्याप्रमाणे तत्वज्ञान देखील वरवर आणि बाहेरून चाखणाऱ्यांना फिकं लागतं, परंतु आतील सार भाग हा मधुर असतो. जे स्वतःच्या कर्माचा फळरूपी मोदक प्रभूच्या हातात ठेवतात त्यांना प्रभू आशीर्वाद देतो असं चौथा हात सुचवतो. केव्हा केव्हा असंही घडतं की भगवान विष्णूने भक्ताच्या पूजनासाठी स्वतःच्या हातात कमळ धारण केलं आहे, तसा स्वतःच्या लाडक्या मुलांना भरवण्यासाठी गणपतीने हातात मोदक ठेवलेला आहे आणि दुसऱ्या हाताने तो त्यांना बोलावतो आहे. त्याला लंबोदर म्हणतात. सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वतःच्या विशाल उदरामध्ये साठवून ठेवल्या पाहिजेत याची सूचना त्याचं मोठं पोट करीत असते. या सगळ्याचा सारांश असा की माणूस घागर पोटाचा नाही तर सागर पोटाचा असला पाहिजे. सागराप्रमाणे तो स्वतःच्या पोटात अनंत गोष्टींना सामावण्याची शक्ती असलेला असा पाहिजे. त्याचे पाय लहान आहेत, त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही. उतावळा सो बावरा और धीर सो गंभीर ह्या म्हणीचा पाठ शिकवून तो असं सुचवतोय की कोणतंही काम करताना उताबीळ होऊ नये. जसं ससा आणि कासव यांच्या शर्यतीत कासव जिंकतं, तसं हळूहळू पुढे जाणाऱ्याचं कार्य सुदृढ आणि सफल बनत जातं. शिवाय लहान तोकडे पाय हे बुद्धिमत्तेचं लक्षण आहेत. बुद्धिमानाचे पाय नेहमी तोकडे असतात, म्हणजे ते स्वतःच धावत नाहीत तर स्वतःच्या बुद्धीने दुसऱ्यांना धावतात. पृथ्वी प्रदक्षिणेच्या शर्यतीत गणपतीने स्वतःचा बंधू कार्तिकेय याच्यावर स्वतःच्या बुद्धीनेच मात केली होती ही पौराणिक गोष्ट आपल्याला माहितीच आहे. गणपतीचं वाहन उंदीर आहे. उंदीर हे मायेचंही प्रतीक आहे. उंदराप्रमाणे माया देखील मानवाला फुंकर मारून चावत असते. फुंकून फुंकून चावणाऱ्या या मायेला फक्त ज्ञानी तत्वज्ञानीच अंकुशामध्ये ठेवू शकतो, तिच्यावर स्वार होऊ शकतो. गणपतीचं वाहन उंदीर आपल्याला खूप सूचक गोष्टी समजावते. श्रोते हो, आपल्याला शिवपुराणातल्या श्री गणेशाबद्दल सांगितलेल्या अनेक गोष्टी जाणून घ्यायच्यात, तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या भागात.
1: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

संगीतकार आशीष केसकर यांनी संगीतबद्ध केलेला समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग ऐकूया. स्वर अद्वैत केसकर.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा.
0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो, मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर गोविंद पोवळे यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत एकनाथ महाराजांची भक्तीरचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भीमपलास.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भीमपलास. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं, स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
2: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.com

0: .in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया शुक्रवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

ऐकूया मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत गजानन शिर्के आणि द्वारकानाथ भोसले, आणि स्वर सुमन कल्याणपूर।

आता ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया भालजी पेंढारकर यांची गीतरचना. संगीत आहे शंकरराव व्यास यांचं आणि स्वर आहे ललिता फडके यांचा.

आता ऐकूया संत चोखामेळा यांची भक्तिरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज शुक्रवार श्रावण अमावस्या अर्थात 11 सप्टेंबर 2026। आजचा नक्षत्र आहे पूर्वा फाल्गुनी नक्षत्र।

आज सकाळी 8:56 अमावास्या आहे। नक्त व्रत समाप्तीचा आजचा दिवस। त्रिपुटी तालुका कोरेगाव इथे आज श्री गोपालनाथ महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त सोहळा आहे।

वावर हिरे तालुका माण इथल्या श्री हनुमंत महाराजांची आज पुण्यतिथी आहे। जरा जिवंतिका पूजनाचा आजचा दिवस। माणिक दौंडी तालुका अहिल्यानगर इथे आज श्री बलखंडी देवी यात्रा आहे। बेवनूर तालुका जत इथे आज श्री महादेव यात्रा आहे। मालगाव तालुका मिरज इथल्या श्री गंगाधर स्वामी मठामध्ये आज महारुद्राभिषेक आहे। खंडेराजुरी तालुका मिरज इथे आज श्री गोरक्षनाथ झोळी दिन आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी संन्यासी कोणाला म्हटलंय, तर अंतःकरणातून संसाराच्या आश्रयाचा त्याग करणाऱ्या कर्मयोग्याला भगवंतांनी संन्यासी म्हटलंय। कर्म करत असतानाही कर्माशी कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवणं हाच संन्यास आहे। कर्माशी कोणत्याही प्रकारचा संबंध न ठेवणाऱ्याला कर्माचं फल कधीही कोणत्याही अवस्थेत किंचिन मात्रही भोगावं लागत नाही। न तो संन्यासीनाम क्वचित म्हणून शास्त्रविहित संपूर्ण कर्म करत असतानाही कर्मयोगी हा सदा संन्यासीच आहे।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: पार्वती म्हणतात, तिने आपल्या सखीकडनं बोलून त्याला सांगितलं की प्रभू, मी अत्यंत अत्यंत सौभाग्यशाली आहे, आपलं दर्शन मला झालं, काय भाग्य मी वर्णन करू, पण हे भगवत, माझ्या पित्याच्या घरी आपण आपल्या दूतांना पाठवा, माझ्या पित्याला आपण माझी मागणी घाला आणि विधिवत रीतीने माझ्या पित्याकडनं माझं पाणी ग्रहण करा, मग मी आपली अर्धांगिनी बनून आपली सेवा करायला तयार आहे. मी तर आपल्यावरती अनुरक्त आहे, मी जन्म अनुरक्त आहे, मी पुन्हा पुन्हा आपली सेवा करायला जन्म घेईल, पण विधिवत पाणी ग्रहण करा, मग मी धर्म मर्यादेने मला आपली बनवा, मग मी आपली बनवा. भगवान अंतर्धान पावले. तिच्या विजया नावाच्या सखीसह पार्वती जेव्हा हिमालयाच्या घरी जाऊन पोहोचली तेव्हा रस्त्यातच सारा परिवार तिच्या स्वागताला आलेला होता. कसं काय पार्वतीच्या भगवंताच्या दर्शनाचं आणि त्या वरदानाचं त्यांना कळलं कोणाष्टो. सगळ्यांना मोठा आनंद झालेला होता आणि सगळे मिळून पार्वतीच्या स्वागताकरता आलेले होते. त्यांना तर दोन प्रकारे आनंद आहे. एक तर आपल्या मुलीने आपली तपश्चर्या, दुश्चर अशी तपश्चर्या थांबवली, घरी आली आणि त्यातही तिला भगवंताच्या प्राप्तीचं वरदान मिळालं. दोन्हीकडनं त्यांना अतिशय अतिशय आनंद आहे. हिमालय आनंदून गेलाय, मेना आनंदून गेलेली आहे, सारे तिचे बंधुबांधव आनंदून गेलेले आहे. पण हा आनंदी आनंद चाललेला आहे. हा आनंदी आनंद चाललेला असताना तिला नगरजनांच्या बरोबरीने नगरातन सवाद्य घराकडे घेऊन जात असताना त्या ठिकाणी एक वेगळा चमत्कार घडला. त्या चमत्काराचा भाग असा होता की एक अद्भुत लीलाधारी नर्तक त्या ठिकाणी आला, ज्याच्या हातामध्ये डमरू आहे आणि हातामध्ये गाईच्या शेंगांची वेणू आहे आणि अंगावरती एक लाल वस्त्र आहे, जटा विस्फारलेलं आहे, दिव्य असं त्याचं चर्या आहे, अंगकांती अत्यंत अत्यंत तेजपुंज आहे आणि त्याच्या नाचण्याची लीलाही अलौकिक आहे. तो असा नाचतोय की त्याच्याकडे पाहत राहा. हा नाचता नाचता एक मैना पार्वती यांच्या भोवती जाऊनच नाचू लागला. डमरू वाजवत नाचतोय, आपल्या आनंदामध्ये नाचतोय, त्याचं नाचणं डोळ्याचं पारण फेडणार आहे. नाचतोय नाचतोय, मोठा आनंद झाला मेनाला. मेना आपल्या सखींना म्हणाली की याने आज खरोखरच आपल्याला खूप आनंद दिलाय, याचा सत्कार केला पाहिजे. जा जरा दिव्य अशा सुवर्ण मुद्रा घेऊन या बरं. त्यांनी तबकामध्ये भरून सुवर्ण मुद्रा आणल्या. त्याने नाचता नाचता त्या नाकार म्हणाले नको या. त्याने नाकारणार आश्चर्य वाटलं. एक साधा नर्तक आहे, त्या नर्तकाने त्याची लीला दाखवली, त्याचं कला दाखवली, त्याचं स्वागत करायचं, त्याचं कौतुक करायचं, म्हणून आपण सोन्याच्या मुद्रा आणल्या, हात नाकारतोय. म्हणाले काय हवंय तुला. तो पाहून तिकडे बोट दाखवून म्हणतोय लीला द्या मला, ही द्या मला, ही द्या. त्यांना वाटलं हा असाच काहीतरी नाचता नाचता जरा लीला विनोद करत असेल, पण म्हणाले नाही. हा असा काही तिच्यावरती भाळला होता कि तिच्या भोवतीच गुंतवळू लागला, तिच्या भोवतीच नाचू लागला आणि पुन्हा पुन्हा मेनेला सांगू लागला की मला हीच पाहिजे, मला हीच पाहिजे, हिचीच भिक्षा द्या, मला आणले दुसरं काही नको. हिमालय उपस्थित झाले. हिमालयाने आपल्या आंगणामध्ये नाचणारा हा बाबा पाहिला, त्याला जरा आनंदही वाटला. पण जेव्हा मेनेने सांगितलं की हा दुर्गेचीच भिक्षा मागतोय, कालीचीच भिक्षा मागतोय, तेव्हा मात्र त्याचा रागाचा पारा चढला. त्याने त्याला आपल्या सेवकांकडनं हाकलून लावण्याचा प्रयत्न केला आणि हा अंतर्धान पावला. तुम्ही मला ही भिक्षा देत नाही ना, मी चाल. पार्वतीचं मोठं सुंदर असं स्वागत झालं. पार्वतीचं स्वागत झालं. पार्वती आपल्या घरामध्ये येऊन राहू लागली. आता पार्वती वाट पाहत आहेत की आपल्या पिताश्रींना कधीतरी उमजेल की आपण आपल्या होणाऱ्या जावयाच्या घरी जावं, काहीतरी मोठ्या माणसांना पाठवावं, आपलं मुहूर्त काढावा, लग्न करावं. भगवान शिवशंकरांना काही राहवलं गेलं निमित्ताने माता पार्वतीला पाहण्याकरता येत आहे. आता मात्र भगवान शिवशंकर माता पार्वतीला पाहण्याकरता एका वैष्णव ब्राह्मणाच्या वेशामध्ये आले. आले ते आले ते मैनावतीकडे गेले. मैनावतीने ब्राह्मणाला पाहिल्यानंतर मोठं त्याचं पाद्य पूजा केली, अर्चना केली, स्वागत सत्कार केला. ब्राह्मणाच्या हातामध्ये शालिग्राम वेशभूषा वैष्णव ब्राह्मणाची, सगळ्या परिवाराला मोठा आनंद झाला. सगळ्यांनी क्रमाक्रमाने ब्राह्मणाचं वंदन केलं. मैनावतीच्या महालामध्ये बसलेला हा ब्राह्मण मैनावतीला विचारतो की मी उत्तम ब्राह्मण आहे, ज्योतिषी आहे, तुमच्या कुळातल्या लोकांचं जर काही भविष्य ज्योतिष पाहिजे असेल तर मला विचारा, मी तुमच्या प्रश्नांचा न्यायनिवाडा करीन. मैनावती अर्थातच आपल्या मुलीच्या काळजीने पुढे सरकली आणि म्हणाली की अहो, माझी एक सुंदर उपवन कन्या आहे, ती भगवान शिवांची अर्धांगिनी बनू इच्छिती आहे आणि तिच्या या सगळ्या संसारामध्ये सुख शांती आनंद असेल ना. ज्योतिषाने असा काही दीर्घ गंभीर चेहरा केला, बोटांवरती आकडेमोड केली, सगळ्या आजूबाजूला ग्रह नक्षत्र ताऱ्यांकडे पाहिलं, म्हणाले काही अडचण आहे का? चेहरा आणखीनच गंभीर केला. फार अडचण, फार हे निश्चित झालंय का? म्हणाले हे लग्न नक्की झाले. म्हणाले हो, आता सगळ्याच निश्चय झालाय. पार्वती तर त्याच्याकरता तपश्चर्या करत होती, तिला तपश्चर्यामध्ये वरदान मिळालंय, लग्न नक्की झालंय. का उपयोग? मग आता माझ्या ज्योतिष ज्ञानाचा आणि सांगण्याचा काय? आपण एखादा हार म्हणावा, आभूषण म्हणावं, ते गळ्यात घालायला घ्यावं आणि निघावा साप, तशी तुमची अवस्था आहे. त्या भगवान शिवशंकरांना तुम्ही हिचा पती बनवणार नावाचा काय विचारावं? म्हणजे शरीरावरती भस्म, अंगावरती भस्म लावलेलं, तो किती अमंगल वेश आहे. कुठेतरी राहतात, कसे तरी फिरतात, काहीतरी करतात, आणि कसा काय हिचा पती बनवतो? मैनावती, मला तुम्ही उत्तर द्या की तुमच्या होणाऱ्या जावयाचे आई बाप, त्याचं घरदार, त्याचा काही तपास केला, उठले सुटले आणि त्याच्याकडे लग्नाला, म्हणजे त्याला खुशाल आपली मुलगी द्यायला निघाले. त्यांनी एक सुभाषित सांगितलं ज्योतिषाने. सुभाषित, आता ज्योतिषी होता कोण? तो भगवान शिवशंकर. ज्योतिषाने सुभाषित सांगितलं की म्हणाले आपली मुलगी अयोग्य मुलाला देणं म्हणजे मुलीला मारणं असतं. काही काही पुराणातली वाक्य आपण विलपळू आणि ती चिपको कोणाकोणाच्या तोंडावरती. भगवान शिवशंकर जेव्हा म्हणताय की अरे हे काही योग्य नाहीये, म्हणजे तो ज्योतिषी ब्राह्मण म्हणतो. मैनावती विचार विचार विचार करू लागली आणि मैनावतीचं डोकं फिरलं. ज्योतिषाला बरं वाटलं, ब्राह्मणाने तिथनं पाय काढला. मैनावतीच्या मनामध्ये जो काही संशयाचं भूत शिरलं, मैनावतीने हिमवानाला बोलवलं, हिमालयाला बोलवलं. म्हणाले नाथ, अजूनही वेळ दिलेली नाही, अजूनही आपली मुलगी त्यांच्या घरी गेलेली नाही. आपण हे हट्ट सोडा, आपण वाटेल ते करू, पण पार्वतीला भगवान शिवशंकरांना देणार नाही. हे सगळा जो काही येणार, हा सगळा विचार तुम्ही थांबवा, पार्वतीच्या मनात नाही काढा. अहो, त्यांच्या आईबाबाचा पत्ता नाही, घरादाराचा पत्ता नाही, आणि खुशाल आपली मुलगी लोटून द्यायची का? आपण एक चांगला जाणता ज्योतिषी माझ्याकडे आलेला होता, त्याने हे सांगितले. भगवान शिवशंकरांना बरं वाटलं, म्हणाले बरं झालं, यांच्या मनामध्ये संशयाचं भूत निर्माण झालं. त्यांनी पुन्हा सप्तर्षींना हिमालयाकडे मैनावतीकडे पाठवलं. मैनावती वारंवार विरोध करतीये. सप्तर्षी समजवून सांगतायत, सप्तर्षी हिमालयाला समजवून सांगतायत की बाबा रे, मैनावतीला समजवून सांग, हे मोठं कार्य होणारे, अलौकिक कार्य होणारे, ती भगवंताची नित्य अनुपालिनी पत्नी आहे. वशिष्ठांनी समजवून सांगितलं, अरुंधतीने समजवून सांगितलं, सगळ्यांनी समजवून सांगितलं. हिमालय म्हणाला, सगळ्या बंधू बांधवांना पर्वतांना बरोबर घेऊन बसलेला होता हिमालय, विचारतो काय करावं. सारे बंधू बांधव म्हणतात की अहो, ऋषी मुनींनी सांगितलेलं ऐकावं. पत्नी म्हणते अजिबात जमणार नाही, त्या ऋषी मुनींना काय संसार करायचा? संसार माझ्या मुलीला करायचा, तेने संसार करणार. ज्याच्या आईबाबाचा पत्ता नाही, ज्याच्या घरादाराचा पत्ता नाही, त्याच्याकडे माझी मुलगी मी लोटून देऊ? काही केल्या रे काय नाही. वशिष्ठ इत्यादी सर्वजण पुन्हा पुन्हा मोठी चर्चा आहे, मोठी चर्चा आहे. शेवटी हिमालयाला आणि मैनावतीला पार्वतीने समजवून सांगितलं की माते, माझ्यावरती विश्वास ठेव, मी भगवान शिवशंकरांना ओळखते, ते जगताचं आदि कारण आहे, ते निर्गुण निराकार निरुपाधिक परब्रह्म स्वरूप आहे, ते सुंदरच आत्मतत्व आहे, ते परातत्व आहे. तुम्ही आपल्या सामान्य बुद्धीने त्यांना ओळखू शकणार नाही. मी त्यांना आपल्या तपश्चर्याच्या साह्याने ओळखलेलं आहे. तुम्ही माझी काळजी करू नका, मी सुखात आनंदात उत्तम रीतीने संसार करीन. मग मात्र मैनावतीचा राहिला झाला. हिमवानाकडे भगवान शिवशंकरांनी आपल्या दूतांकरवी लग्नाची पत्रिका पाठवली. हिमालयाकडे लग्नाचा विवाहाचा मोठा थाटमाट सुरू झाला. अशी काही तयारी सुरू झाली असं काही त्याचं वर्णन आहे, ते अलौकिक सगळं वर्णन आहे. भगवान शिवशंकरांकडे देवदेवता उपस्थित झाले. भगवान शिवशंकरांना मोठा आनंद झाला. भगवान शिवशंकर म्हणाले, सगळेजण किती प्रेमाने आले नाही माझ्या विवाहामध्ये. सगळ्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे. भगवंताचे सगळे गड त्या ठिकाणी उपस्थित झाले. यक्ष रक्ष भूत प्रमत प्रेत मातृ सगळेजण त्या भगवंताच्या वराती बरोबर आहेत. सगळेजण एकत्र चाललेले आहेत. देवदेवता एकत्र चाललेले आहे. मोठा आनंदी आनंद चाललेला आहे. आणि आपल्याकडे वारा वरात पोचते हे हिमालयाला कळलेले आहे. तिकडे मोठं सजणं नटणं मुरडणं आनंदी आनंद सगळे मंगल विधी चाललेले आहेत. अशा वेळी भगवान शिवशंकरांना मैनावतीचं हृदय कळलं. मैनावती नारदांना म्हणाल्या, नारदजी तुम्ही मला भगवान शिवशंकर म्हणजे वरातीतन वर स्वरूपात येत आहेत ना, त्यांना आधी मी पाहिजे, बाकी कोणी पाहणार, मलाच तुम्ही सांग. मग नारद म्हणाले की असं करा, या आपल्या घराच्या सगळ्या उंच भागावरती आपण जाऊ, तिथून आपण वरातीचं निरीक्षण करू आणि मग मी तिथून तुम्हाला एकेकाचा परिचय देईन की ह्या तुमच्या होणाऱ्या जावयाबरोबर येणारे पाहुणे कोण कोण आहे. भगवंताला हे कळलं की तिकडे नारदांचा कार्यक्रम चालू आहे. त्यांनी समालोचकाची भूमिका घेतलेली आहे. मग भगवान विष्णूंच्या कानाला लागून म्हणाले की हे महाविष्णू, तुमची वरात वेगळी करा, तुम्ही पुढे जा, मी मागणं येतो. भगवंताचं लीला नाट्य, तुम्ही तुमचे पुढे चला, मी मागणं येतो. आणि मग मात्र भगवंताने आपल्या अशा काही पार्षद गणांना आपल्या बरोबर ठेवून घेतलं की कोणाला अनेक हात, कोणाला धडच नाही, कोणाला शरीरभर डोळे, तर कोणाच्या सगळ्या शरीरभर केसांचं जाळ, कोणाचं काय विचारू नका. असे काही अमंगल कुवेशधारी सगळे पार्षदगण आपल्या बरोबर ठेवून घेतले. भगवंताने आपल्या अंगाला भयंकर अशी रक्षा, अंगावरती व्याघ्रचर्म मृगचर्म, गळ्यामध्ये साप, सर्व वासुकींचे हार. नारदांची कॉमेंट्री सुरू. नारद उंच भागावरती घेऊन गेलेले होते मैनावतीला आणि तिकडनं एकेकाचा परिचय देत आहे. म्हणाले, हा ऐरावतावरती बसून इंद्र येतोय. वा काय त्याचं वैभव आहे. मग भगवान शिवशंकरांचा पाहुणा ज्याच्याकडे असे पाहुणे तो वर किती, त्याचं ऐश्वर काय असेल हो. म्हणाले, त्याच्याकडे आलेला पाहुणा ऐरावतावरती बसून येतो, मग आता वर कशावरती बसून येईल. तुम्ही पाहताच राहा म्हणाले, त्यांची वरात अशी काही वरात आहे त्यांची की हा जो काही हंसावरती बसून येतोय ना, आणि त्याच्याबरोबर त्याचे अनामी आहे, ते ब्रह्म आणि सावित्री आहे. हंसावरती आरुढून येत आहे. म्हणाले, दिव्य विग्रह हो, अतिशय दिव्य पाहुणे, मुलाकडचे पाहुणे काय पाहतात तुम्ही, एकशे एक. जरी भाड्याने आणलेल्या गाड्या असल्या तरी गाड्यात येतात. मुलाकडची लोक आहेत ती. मेळावतीला मोठा आनंद होता. म्हणाले, वर मिळावा तर असा मिळावा, जावाय मिळावा तर असा पाहुणे असावे. असे मागवले त्यात महाविष्णू गरुडावरती बसलेले आहेत. शंख चक्र गदापर्मे गळ्यामध्ये वैजयंती माळा, त्यांचा थाटमाट तर काय पाहणं, रूप तर असं. म्हणाले, हे निश्चितच माझ्या माझ्या पार्वतीचे हेच. म्हणाले, नाही नाही नाही, हे त्यांच्याकडे आलेले पाहुणे, हा त्यांचा कार्याधिकारी आहे. सगळे अधिकारी यांना आहे. भगवान शिवांच्या कार्याचे सगळे अधिकार यांना आहे. नारदा, चटकन दाखव ना कोणता वर आहे. म्हणाले, येऊ तर द्या त्यांना, मग दाखवीन ना, हे सगळे पाहुणे आहेत. मैनावतीचा धीर काही खचला नव्हता. मैनावतीला मेहनाला वाटत होत की एवढा जर सगळ्या पाहुण्यांचा लवादवा सुंदर असेल तर मग वर तर त्याही पेक्षा सुंदर, वैभवशाली, ऐश्वर्यशाली. काय पाहणं माझ्या मुलीचं भाग्य, खरंच नशीब काढलं माझ्या मुलीने. हे सगळे वाक्य शिवपूर्ण, मी माझ्या मनाचं काही सांगत नाहीये. असं वाटू देऊ नका की कथाभाग रंगवण्याकडं. हे अक्षरशः शब्दशः शिवपूर्ण. आणि जेव्हा ते सगळे प्रेत मात्र प्रमथ भूत यक्ष रक्ष गण पाहिले, म्हणाले, हे कोण, म्हणाले, थांबा मी जरा निरीक्षण करून बघतो. आणि वृषभावरती आरूढ आलेले ते भस्मांकित चर्य असलेले भगवान शिवशंकर ताळी म्हणाले, हे भगवती शिवेचे पती. मैनीने नारदांकडे असं खवळून पाहिलं, म्हणाले, ओळखता येत नसेल तर कशाला सांगतो रे. नाही बाबा, मी खरंच सांगतो. नारदा नीट नीट बघा आणि सांगा, खात्री करून सांगा. अहो, ज्यांचे पाहुणे एवढे ते काय अशी येतील. म्हणाले, अहो नाही, मी चुकत नाही, मी चुकत नाहीये, मी वर्णन करतो ते खरंय. हेच तुमच्या पार्वतीचे पती राहायचे. तिने ते पाहिलं मात्र मैनावतीने आणि खाली तरा तरा तरा तरा आली. पार्वतीचा हात खसा खसा खसा ओढला, तिला जी आतमध्ये घेऊन गेली आणि दार बंद करून आत बसली. म्हणाले, पार्वती तुझे तुकडे तुकडे करी तरी चाल, मी तुझ्या गळ्यात धोंडा घालेन, तुला पर्वतावरून लुटून दे, मी तुला समुद्रात बुडवे, मी तुला काहीही करेल, पण याच्या ताब्यात याची पत्नी म्हणून देणार नाही. वरती दारात पाहुणे दारात नारदादी सगळे प्रजापती गण दारात. आणि हिने दार बंद करून आटून ठो ठो म्हणाले, नारदा कुठल्या जननीचा बदला घेतला असं स्थळ आणतो हे रे आमच्याकडे. वाईट अवस्था होऊन जाते हो अशा वेळी मध्यस्थाची. नारद म्हणाले, अहो काय चुकलं काय त्या वरामध्ये, काय चुकलं, काय दोष आहे त्या वरा, काय गुण आहे त्या वरामध्ये सांग मला. त्या मुलीमध्ये काय खोट होती म्हणून मी तिला यांच्या गळ्यात बांधण्याची. हेवालाय म्हणतो, अगं बाई दारात पाहुणे आहेत असं काय करते, असं विचित्रासारखं बोलू नको. एवढे सप्तर्षी महर्षी आपल्याकडे आलेले आहेत, त्यांनी तुला समजून सांगितले भगवान शिवांना हिला द्यायचं. अजिबात जमणार नाही, वरात परत गेली तरी चालेल. तुम्हाला काही हिला मारायचंय का हो, मग हिला समुद्रात बुडवा ना, मग हिचे तुकडे तुकडे करा. त्यांच्या हाती कसं काय हिला सोपवताय. मैनावती बोट मोडते, मैनावती दोघा पटते, मैनावती शिलांची लाकडी वाटते. नारद मनोमन हसताय. नारद म्हणतायत, होय नव्हे, हे भगवान शिवशंकरांनी केलेलं लीला नाट्य, त्याशिवाय असं होणार नाही. नारद भगवान शिवशंकरांकडे पोहोचले. भगवान शिवशंकरांचं स्वरूप झाडलेलं होत. वशिष्ठ अरुंधती इत्यादी सर्वजण पुन्हा एकत्र झाले. भगवान विष्णू मैनावतीला समजवून सांगतायत की, मैनावती आपण पितरांची कन्या आहात, आपण योगिनी आहात. पार्वतीचं स्वरूप तर असं आहे की ती जगत जननी आहे, माता आहे भगवती जगदंबिका. जोपर्यंत आपलं चित्त विमल होत नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शनही विमल शुद्ध शांत स्वरूपाचं आपल्याला मिळत नाही. भगवान शिवशंकर अत्यंत शांत विमल स्वरूपाचे आहेत. आणि आज जे तुम्हाला दृश्य दिसतंय ते तुमच्या मनामध्ये असलेल्या संशयामुळे अहंकारामुळे दिसतंय. तुम्ही हा सगळा संशय अहंकार सोडून द्या, मग बघा भगवान शिवशंकरांचं रूप कसं असतं. मग प्रयासाने मैनावतीला जेव्हा शांत केलं, हिमालयानेही शांत केलं, बऱ्याच जणांनी समजवल्यानंतर थोडा विश्वास आला. नारदांनी मैनावतीच्या मस्तकावरती हात ठेवला, गुरुंची कृपा प्रसाद प्राप्त झाला. मग मात्र जेव्हा पुन्हा गवाक्षात भगवान शिवशंकरांचं दर्शन घेते झाले, तेव्हा भगवान शिवशंकरांचं दर्शन तर कर्पूर गौर पंचानन मनमोहन असं काही सुंदर रूप होतं. वृषभावरती आरूढ होते, ललाटावरती चंद्रमा होता, सुंदरस त्रिपुंड धारण केलेलं होतं. अंगकांती तर उज्ज्वल स्फटिकापेक्षाही उज्ज्वल होती. गौर काय भगवंताचं, जी कामदेवालाही मोहित करणार रूप होत. नगर जनांच्या स्त्रिया मोहित होऊ लागल्या. मैनावती म्हणाल्या, क्षमा करा, भगवंताचं उत्तम स्वागत सरकार झाला. यज्ञ मंडपामध्ये बोलवण्यात आलं, गार्गी मुनी आहेत, ब्रह्मादी देवता आहेत, भगवंताच्या विवाह समयी जे विधी करणार आहेत ते उत्तमोत्तम देवदेवता आहेत. त्या देवदेवतांच्या समक्ष जेव्हा वधूवरांना बोलवलं, वधूवरांचं पूजन सुरू झालं, तेव्हा सुकून हिमालयाने वराच्या गोत्राचा उत्सुकतेने म्हणाले, हे वरा, आता मी आपली कन्या आपल्याला देणार आहे. आपलंही वर, आपलंही गोत्र, आपलं कुळ, आपलं प्रवर, आपली शाखा सांगा ना. भगवंताने मान खाली घातली, इतकी मान खाली घातली, सारे तेज फिकं पडलं. भगवान असे काही होऊन गेले, सगळ्या देवदेवतांना मोठा संकोच झाला, काय करावं, कसं बोलावं. सगळ्या देवदेवता म्हणजे, हिमालय तू कोणाला प्रश्न विचारतोय, कोणाला गोत्र विचारतोय. जो अजर आहे, जो सरळ आहे, जो विभू आहे, त्याला नारद मध्ये पडले. नारद म्हणाले, हिमालया भगवंताचं गोत्र नाही, भगवंताचं गोत्र आहे नारद. नारद स्वरूपात ते प्राप्त झाले. शिव आणि नारद एक रूप आहे. प्रणव हे त्याचं वाच्य स्वरूप आहे, अर्थ स्वरूप, वाचक स्वरूप भगवान शिव आहे. प्रणव नारद हे भगवंताचं गोत्र आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. सगळे विधी मोठ्या सुंदर रीतीने पूर्ण झाले. सगळे विधी पूर्ण झाल्यानंतर भगवंताला पार्वतीचं पाणी ग्रहण करण्याकरता हिमालयाने आपल्या कन्नीचा हात हातामध्ये घेतला आणि भगवंताच्या हातामध्ये सोपवला. तो संप्रदे मी तुम्हाला ही माझी घरी पाठवलेली कन्या पत्नी म्हणून अर्पण करतो. जेव्हा भगवंताने त्यांचा हात हातामध्ये घेतला तेव्हा यजुर्वेदातल्या काम मंत्राद्वारे भगवंताने भगवती जगदंबेचं पाणी ग्रहण केलं. यानंतरही कौतुकाचे अनेक विधी विवाह विधी त्या ठिकाणी पार पडलेले होते. कित्येक दिवस भगवंताचा रहिवास त्या ठिकाणी होता. हिमालयाच्या घरणं भगवती पार्वतीची जेव्हा पाठवणी करण्याची वेळ आलेली होती तेव्हा मोठं गोड असं वेगळंच गांभीर रूप स्वरूप त्या सगळ्या समारंभाचं झालेलं होतं. पार्वती मातेला पातिव्रतेचा पातिव्रत्याचा उपदेश देण्यात येणार होता. तेव्हा आईने तिला उपदेश करण्याचा प्रयत्न केला. महिनेने उपदेश करण्याचा प्रयत्न केला. या महिन्याच्या उपदेशाने महिनेला काही पूर्ण वाटलं नाही तेव्हा एक ब्राह्मण स्त्री, इथे केवळ ब्राह्मण स्त्री उल्लेख आहे शिवपुराणामध्ये, त्या ब्राह्मण स्त्रीने पातिव्रत्य धर्माचा उपदेश पार्वतीला केलेला आहे. ती जगदंबा आहे. अंशभूत होऊन पृथ्वीवरती मेनेकडे हिमालयाकडे अवतार घेतली झालेली आहे. मग लोक व्यवहार या दृष्टीने तिने शिक्षण घेणं हा सगळा एक लीला उपक्रम होऊन बसतो. तिला शिकवायला पाहिजे, तिला सांगायला पाहिजे अशातला तर काही भाग नाही. तिच्या निमित्ताने जगताला पतिव्रता धर्म कळणार आहे. ती जेव्हा तिच्या पित्या पतीच्या घरी निघालेली आहे तेव्हा तिला मोठा सुंदर उपदेश केला आहे. आपण वाक्यन वाक्य काही अनुभवू शकत नाही कारण पतिव्रता धर्माबद्दल काय किंवा या आर्य धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या सर्वच आचार शास्त्रावरती विचार करताना एक मर्यादा जाणवते, ती आमच्या काळाची, आमच्या तथाकथित अर्वाची, अलीकडच्या संस्कारांची. कारण यातली वाक्य ऐकल्यानंतर आम्ही त्याचा उपहासच करतो. म्हणाले असं कसं काय, हा काय धर्म आहे असं कोणी करावं का, याला काही धर्म म्हणावं का. आम्ही आमच्या संस्कारांमुळे असलेलं जे शुद्ध शास्त्र आहे त्या शुद्ध शास्त्राचा सुद्धा उपहास करतो. पण तरीही या शास्त्रामध्ये जो सांगितलेला त्याहूनही सुंदर चांगला चांगला तर आहे, प्रश्नच नाही. संपूर्ण शास्त्र चांगलं आहे पण त्यातल्या त्यात जो आपण स्वीकारू शकतो. पतीबद्दल तर पुन्हा पुन्हा तिला जाणीव दिली की पार्वती पतीचं जे उपासना आहे. पतिव्रता धर्मातली वाक्य फार सुंदर सुंदर आहे. कठोर भाषण करू नये, पतीला प्रिय असलेला शृंगार करावा, नित्य पती समवेत राहण्याचा प्रयत्न करावा, तो दूरदेशी असताना आपण शृंगार करू नये, इतरांशी अधिक बोलू नये, सगळे आचार धर्माच्या दृष्टीने सांगितलेले विषय आहेत. आपण त्याचा उपहास करू, म्हणाले आजच्या काळात याची काही गरज नाहीये. समाजाच्या मनाविषयी काही बोलायचं नाही, समाजाच्या धरणांविषयी काही बोलायचं नाहीये, जे शास्त्र आहे त्या शास्त्राविषयी बोलायचं. म्हणाले पतीची सेवा, पतीची उपासना हीच शिवसेवा आहे. पत्नी करता पती हाच शिवस्वरूप आहे.
1: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो संत नामदेव महाराजांची भक्ती रचना आपण ऐकणार आहोत. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे वाणी जयराम यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया समर्थ रामदास स्वामी यांची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना. याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील. या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत. या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचे मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 60वा श्लोक आहे.

मनाराम कल्पतरु कामधेनु निधि सार चिंतामणि कायवानु जया से नियोगे घड़े सर्वसत्ता तया साम्यता कायसी कोण आता। ज्या रामाचं एवढं महत्त्व सांगितलं, सतत सांगता येते की रामाचं महत्त्व काय आहे, हा राम आहे तरी कसा, त्याचं श्रेष्ठत्व नेमकं कशात आहे, काय महात्म्य आहे, ते या श्लोकात सांगितलेलं आहे। राम कसा आहे, कल्पतरु कामधेनु आणि चिंतामणी हे शब्द नेहमी वापरले जातात। कल्पतरु काय करतो, जी मनात कल्पना येईल, कल्पतरूच्या ठिकाणी त्याच्या तळी उभं राहिलो म्हणजे जी जी काही मनात कल्पना येईल ती ती कल्पना पूर्ण करतो, म्हणून त्याला कल्पतरु म्हटलं। कामधेनू काय म्हटलं, की जी जी कामना येईल ती कामना तुमच्या पदरात टाकण्याचं काम ही कामधेनू करत असते। आणि चिंतामणी, जे चिंतन मनात घडतं ते पूर्ण करण्याचं काम हे चिंतामणी रत्न करत असतो। ते म्हणतात रामाच्या ठिकाणी हे सगळं काही आहे, तो कल्पतरु आहे, कामधेनू आहे आणि चिंतामणी आहे। एवढंच नव्हे तर निधी सार ऐश्वर्यही सगळं सत्याच्या जवळ आहे, सर्व तऱ्हेचं ऐश्वर्य संपन्न, जी इच्छा होईल भक्ताला ती पुरी करण्याचं सामर्थ्य असं सगळे या रामाच्यामध्ये आहे। मग ज्याला राम मिळाला त्याला काय चिंता आहे बरं कसली, म्हणून जाणकारी मंडळी असतात, शहाणी मंडळी असतात, ती रामालाच मिसळायला आपल्याला मिळवायला पाहतात। जसं एकदा एक गोष्ट सांगितलेली आहे की एका बादशाकडे एकजण काहीतरी मागायला गेला आणि बादशाच परमेश्वराच्या पुढे अल्लापुढे हात जोडून त्याच्यापुढेच भीक मागत होता, तेव्हा हा म्हण परत चालला। तेव्हा म्हणला परत का चालला, तर म्हणला मी जे मागण्याकडे तुमच्याकडे आलो होतो मागण्यासाठी, तर तुम्हीच त्याच्यापुढे मागता आहात, मग मी ज्याच्याकडे तुम्ही मागतात त्याच्याकडेच मी मागतो, तुमच्याकडे कशाला मागवू। याचा अर्थ ज्या परमेश्वराजवळ रामाजवळ सगळं काही आहे, काही मागायचंच झालं तर त्याच्याकडे मागावं। पण खरं सांगायचं म्हणजे संसारातलं काही मागूच नाही, संसार हा प्रारब्धाधीन आहे, त्याच्यामध्ये आपण किती खटपट केली करायची, प्रयत्न सर्व तऱ्हेनं करायचे। प्रारब्ध याचा अर्थ नुसतंच कपाळाला हात लावून बसायचं नाही, परंतु जी जी कर्म आपण या जन्मात पूर्वजन्मात केलेली असतील तसे एक प्रारब्ध बनत असतं। प्रारब्ध संचित आणि क्रिय माणसं आहे, तसे एक प्रारब्ध घडत असतं आणि मग ते प्रारब्धात जे जे असेल ते त्याला मिळत असतं। एखाद्याच्या प्रारब्धात जर ठराविकच ऐश्वर असेल, ठराविकच काही मिळायचं असेल, तर त्यांनी खिटपट खटपट केली, लांडी लबाडी केली, दुसऱ्याचं ओरपलं, लुबाडलं, चोरलं, तरी ते त्याला टिकणार नाही। आणि जर त्याच्या प्रारब्धात असेल कुठूनही अचानक धनलाभ म्हणा, माणसांची त्याला जी हवी असेल भेट ती म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, कारण त्याच्या कर्माने प्रारब्ध बनलेलं आहे आणि प्रारब्धानुसार त्या गोष्टी घडत असतात। अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन असं म्हटलेलं आहे, पण परमार्थात मात्र प्रयत्नाला विशेष महत्त्व आहे। जितके तुम्ही प्रयत्न कराल तितकं त्याला महत्त्व आहे, त्यामुळे आपण प्रयत्न करायचे आहे त्याच्यात। आणि इथं रामाची कृपा होईल याचा अर्थ काही फारच अडचण असली तर तेव्हा दासी आठवावा हरी असं म्हटलेलं आहे, तर रामाला आठवायचं आहे। बाकीच्या वेळेला एरवी संसारातलं मागायचंच नाही आहे, त्याच्याकडे जर मागायचं असेल तर त्याला सांगायचं मला भक्ती दे, वैराग्य दे, तुझी गोडी लागू दे, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, मला तुझ्याकडे यायचं आहे, मला तूच पाहिजे आहेस, मी तुझा आहे, तू मला कधी म्हणशील की तू माझा आहेस याची मी वाट बघतोय। ज्या क्षणाला तू म्हणशील तू माझा आहे त्या क्षणी मी मोकळा झालो, तू नेशील तसं जायचं, तू ठेवशील तसं राहायचं, जे खायला देशील ते खायचं, जो कपडा देशील तो द्यायचा घ्यायचा, पण कुठल्याही गोष्टीत मला अमुक हवं अशी बुद्धी मला देऊ नको, किंबहुना मागण्याची बुद्धीच देऊ नकोस।
कारण मी जर तुझा असेन तर मला काय पाहिजे ते त्याला कळणार नाही का, तो देणार नाही का आपण, मग मागायचं कशाला? हा बोध जसा जसा भगवंताच्या सान्निध्यात जायला लागतो, साधना साधर करायला लागतो साधक, तसं तसं त्याला हे बोध होत जातो. आणि म्हणून साधकाला जर विचारलं काय पाहिजे, काही नको, एक भगवंत, त्याच्या चरणाशी आपल्याला आश्रय पाहिजे, तिथं मला लोटांगणी जायचं, तिथं शरणागत व्हायचं आहे, असा बोध होतो. त्यामुळे साधनेच्या आनंदांगाने करत असताना साधक किंवा परमार्थामुळे निष्क्रियता येते असं समजू नये, समाधान येतं, शांती येते. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, चित्ती असो द्यावे समाधान. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जी स्थिती आपल्याला प्राप्त झाली त्या ठिकाणी समाधानाने राहा, शांतीनं राहा. शांती समाधान असेल तर तेच स्थान भगवंताला आवडतं. आपल्या अंतःकरणात जोपर्यंत व्यग्रता दुःख कुणाविषयी द्वेष आहे तोपर्यंत भगवंत तिथे येणार नाही. तो बघतो अंतःकरण निर्मळ आहे का, तर त्या निर्मळ अंतःकरणामध्येच गोपाळ वास करतो. त्यामुळे आपला जो प्रयत्न राहील तो आपलं अंतःकरण निर्मळ कसं राहील ते बघायला पाहिजे. म्हणून मना राम कल्पतरू कामधेनू निधी सार चिंतामणी काय वाणू, काय त्याचं महत्त्व मी वर्णन करणार, शब्दात त्याचं महात्म्य काय सांगणार आहे बरं. जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, त्याचं कारण सर्व जे काही चाललेलं आहे त्याच्या सत्तेनं चाललेलं आहे हे माझ्या आता लक्षात आलेलं आहे. यदृच्छे विण हालत नाही वृक्षाचेही पान, त्याची इच्छा नसेल तर वृक्षाचं पान देखील हालणार नाही, इतकं त्याचं सामर्थ्य सर्व वस्तूत कणाकणात भरलेलं आहे. असं असताना त्याच्या वेगळं मी काय करणार, काय मागणार, मला काय हवं असणार. फक्त हा बोध लक्षात राहायला पाहिजे की तोच सर्व काही करतोय, मी कोणीही नाही. हा मी संपूर्णपणे गेला पाहिजे. मी माझे मावळो सर्व तू तुझे उगो आता, मी तू पण जगन्नाथा हो एकची तत्वता, असं स्वामी स्वरूपानंद आपल्या वरप्रार्थनेत म्हणतात. तसं इथं मी संपला पाहिजे आणि तूच कायत्व आहेस हा भाव ठेवला पाहिजे. आहे तितुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, असं झालं तर मूळ तुटे उद्वेगाचे, मग उद्वेग संपला. जे काय घडलंय ते त्याची इच्छा, चांगलं घडलं त्याची इच्छा, वाईट घडलं तरी त्याची इच्छा, त्याची इच्छा म्हणावी नाही तर त्याची कृपा म्हणावी. त्याही वर पातळीवर जाऊन काही गोष्ट घडली त्याची कृपा, कदाचित त्याचं विस्मरण मला होत असेल तेव्हा हे संकट आलं, या संकटामुळे मला त्याचं स्मरण व्हावं. आणखीन एक गोष्ट आहे की काही काही संकटं येतात तेव्हा आपण म्हणतो भोग भोगावे लागतात, हे भोगावे लागतात हे खरं, पण भोग आपल्या कर्मानुसार आपण भोगत असताना सुद्धा त्यावेळेला आपण जर भक्त असू साधना करत असू तर त्या भोगातून किंवा संकटातून बाहेर काढायला मदत करणारा देखील तो परमेश्वरच असतो हाही भाव पक्का मनात ठेवावा. त्यामुळे परमेश्वराने असं कसं केलं म्हणू नये. त्या संकटाच्या वेळी देखील आपल्या मदतीला धावून येणारा तोच असतो. आत बाहेर तोच भरलेला आहे, त्याला माहीत नाही का आपलं काय आहे ते. आणि आपण जर ईश्वराचं लेकरू आहोत तर त्या लेकराला त्रास व्हावा असं कसं वाटेल, तरी देखील काही गोष्टी त्या लेकराला शिकवण्यासाठी त्याला सन्मार्गावर ठेवण्यासाठी काही गोष्टी घडत असतात. त्यामुळे जे जे होईल ते पहावे असं म्हणावं. आणि ईश्वराचं नाम कदापि सोडू नये. जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता काय असी कोण आता. आता असा जो राम आहे सर्व सामर्थ्यवान सर्वज्ञ सर्वव्यापी असा जो आहे परमेश्वर, त्याच्याशी आता साम्य कोणाचं दाखवणार बरं मी. आपण एखादी गोष्ट माहिती नसली म्हणजे आपण दृष्टांत देतो ह्याच्यासारखा तो आहे, तसं आपल्याला त्याच्याशी साम्यता दाखवायला या विश्वात काय आहे बरं की जी गोष्ट त्याला आपण साम्यतेसाठी घ्यावी कोणतीच घेता येत नाही. तरी देखील आपण म्हणतो पुन्हा नभा सारिखे रूपया राघवाचे, नभ जसं व्यापक आहे स्वच्छ आहे निर्मळ आहे तसं या राघवाचं रूप आहे, पण त्या नभालाही व्यापून राहिलेला असा हा राम आहे.
त्यामुळे त्याला कोणती गोष्ट साम्यतेसाठी घेता येत नाही, त्यामुळे त्याची उपमा कशाला देणार, काय करणार? तेव्हा काहीच न करता शेवटी जसं म्हटलंय, काहीच न बोलता नुसती चरणी ठेवीजे माथा ह्याची बले, त्यामुळे काय त्याच्याबद्दल बोलता येण्यासारखं असेल, वर्णन करता येण्यासारखं असेल करावं, पण शेवटी म्हणता येतं की ह्याचं वर्णन करता येत नाही, त्याचं महात्म्य सांगता येत नाही, त्याच्या चरणावर आपण माथा ठेवावा आणि शरणागत व्हावं हे सर्वात चांगलं आहे. म्हणून पहा, मना राम कल्पतरू काम देनू, निधीसार चिंतामणी काय वानू, जयाचे नियोगे घडे सर्वसत्ता, तया साम्यता कायसी कोण आता. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्राला पाहून

त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला. त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले. तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे. तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे. तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल. तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत. परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर. ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर. त्यातील थोडे पाणी पी. ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल. तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर. सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर. त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये. सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर. त्यायोगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल. अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील. त्यात खूप कष्ट आहे. तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली. पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी 1 याप्रमाणे
नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे। म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता। ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे। आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे, दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे। दत्तात्रय ध्यान मंत्र। ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलं भस्मांगरागोज्वलं शांतं नादविलीन चित्तपवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञ

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत। शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत। नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल। काही महत्त्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी।

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। शेषाचार्य अग्निहोत्री या नावाचा एक दशग्रंथी ब्राह्मण अक्कलकोटात राहत होता। वृत्तीने अतिशय सात्विक असलेला हा ब्राह्मण स्वामींचा परमभक्त होता। रोज सकाळी सर्व प्रकारची अन्निकं आटपून घरातल्या देवांची पूजा करायच्या अगोदर तो स्वामींची पूजा करायचा। स्वामींची सुद्धा या ब्राह्मणावर खूप मर्जी होती। स्वामींच्या समोर गावोगावचे भक्त दर्शनाला आले की पेढे बर्फी ठेवायचे। स्वामी काय करायचे की प्रसाद म्हणून येणाऱ्या प्रत्येकाच्या हातात पेढे बर्फी ठेवायचे। अगदी मोक्या प्राण्यांना सुद्धा स्वामी पेढे खाऊ घालायचे। फक्त या शेषाचार्याला ते चुकून सुद्धा पेढे बर्फी देत नसत। ब्राह्मणाच्या मनात एक नेहमी विचार यायचा की समर्थ सर्वांना पेढे बर्फी देतात, मला मात्र अजिबात देत नाहीत। एके दिवशी काय झालं की स्वामींची पूजा झाल्यावर ब्राह्मणाने स्वामींपुढे हात केला आणि पेढ्याचा प्रसाद मागितला। महाराज काहीही बोलले नाहीत की त्यांनी पेढ्याचा प्रसाद काही ब्राह्मणाच्या हातात ठेवला नाही। ह्यामुळे ब्राह्मणाला मात्र खूप वाईट वाटलं। शेषाचार्य आला की स्वामी तोंडावर पांघरून घेऊन निजायचे। ब्राह्मणाला त्यामुळे खूप वाईट वाटायचं। आपल्यावर मनापासून प्रेम करणारे स्वामी आपल्यापासून का दुरावले ह्याचा तो खूप विचार करू लागला। एके दिवशी ब्राह्मण खास बागेत शेणाचे गोळे घालण्यासाठी गेला असताना त्याला तिथे स्वामी दिसले। तो धावत धावत स्वामींपाशी गेला तेव्हा स्वामी अंगावर पांघरून घेऊन गाढ झोपी गेले। ब्राह्मणाच्या त्या क्षणी लक्षात आलं की आपण ज्या दिवशी पेढे मागितले त्या दिवसापासून स्वामींनी आपल्याला दर्शन देणं बंद केलं आहे। वास्तविक स्वामी आपल्याला मोक्ष देऊ पाहत होते आणि आपण पेढे मागितले। आपली वासना पेढ्यात अडकली, मी किती भ्रष्ट आहे। ब्राह्मणाने मनातल्या मनात स्वामींची क्षमा मागितली। स्वामी, मी कधीही तुमच्याकडे अशाश्वत मागणार नाही, मला क्षमा करा। असं म्हणून ब्राह्मणाने शेणाचा गोळा आपल्या तोंडात कोंबला। ते विचार स्वामींनी अंतर्ज्ञानाने ओळखले आणि स्वामींनी डोक्यावरचं पांघरून काढून ब्राह्मणाला हाक मारली। स्वामींची प्रेम भरली हाक ऐकून तो आनंदाने बेहोश झाला। स्वामींच्या चरणांशी तो अक्षरशः कोसळला। ते म्हणाले, पोट भर बर्फी खाल्लीस ना, मला थोडी ती दे। असं म्हणून स्वामी खदा खदा हसू लागले। बुवांवरचा राग निघून गेला होता।
1: श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला सत्संगाची जबरदस्त ओढ असते, परंतु सत्संग मिळणं हे खूप दुरापास्त आहे। त्याला एकच उपाय, तो म्हणजे नाम। नामातच सत्संग आहे हे कळणं आवश्यक आहे। एकदा का नामाची गोडी लागली की निराळा सत्संग करायला लागत नाही। महत्वाचं काय तर वासनांचा क्षय झाला की नामाचा उदय आपोआप होतो। तो क्षण भगवंत अस्तित्वाला जाणून घेण्याचा क्षण असतो।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 11 सप्टेंबर. चिकित्सा मर्यादेपर्यंतच करावी. भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सद्गुरु कृपा झाल्याशिवाय राहत नाही. अमुक एक साधन करत जा म्हणून सद्गुरूने सांगितलं. आपण ते अट्टहासाने करू लागलो, पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले तर भगवंताचं प्रेम येणार कसं? 4-5 वर्ष खूप कष्ट केले, विषय बाजूला ठेवले, पण अजून कसा अनुभव येत नाही असं म्हणू लागलो तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते. जे काही होणार ते सद्गुरूच्याच इच्छेने, त्याच्याच प्रेरणेने होते अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे. साधनेचं प्रेम तो भगवंतच देतो हे आपण विसरून जातो. आपण पूर्वी काही साधन करत नव्हतो ते आता करू लागलो असा साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग? सद्गुरूच्या पायावर एकदा डोकं ठेवलं की काहींचं काम होतं, यात सद्गुरू पक्षपात करतात असं कसं म्हणता येईल? आपलंच कुठेतरी चुकत असलं पाहिजे याचा विचार करावा. आजवर देवाचं नाव घेणं बरं असं वाटत होतं, परंतु घ्यायचं काही जमलं नाही. ते आता घेऊ लागलो हे त्याच्या कृपेने घेऊ लागलो हे नाही का समजू? प्रपंचात मनुष्याला धीर हवा. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्तपणे असावं. फार चिकित्सा करण्याने नुकसान होतं. विद्येचं फळ काय? तर आपल्या मनाला जे बरं वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचं, आणि आपल्याला जे काही करायचं नाही त्याची चिकित्सा करत बसायचं. चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी. ती मर्यादेबाहेर गेली की आपण काय बोलतो हे आपलं आपल्यालाच कळत नाही. एक मुलगा रोज तालमीत जातो आणि चांगलं दूध तूप खातो, पण तो जर दिवसेंदिवस वाळू लागला आणि हाडकोळा दिसू लागला तर त्याला काहीतरी रोग आहे असं नक्की समजावं. त्याचप्रमाणे सध्याच्या सुधारणेने माणूस पाण्यावर, हवेत, जिकडे तिकडे वेगाने जाऊ लागला आहे खरा, पण तो दिवसेंदिवस जास्त असमाधानी बनत चालला आहे हे काही खऱ्या सुधारणेचं लक्षण नाही. परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका, कारण ती बाधतच नसते. कोणत्याही काळात, कशाही परिस्थितीत आपल्याला आनंदरूप बनता येईल. आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर आपण केलं असं थोडंच असतं, म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपलं कर्तव्य तेवढं करावं. आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये. अभ्यास केला तर थोड्या दिवसात हे साधेल. करता राम आहे असं ज्याला वाटलं त्याने सर्व काही साधलं. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो गंगाधर महांबरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे वीणा चिटको यांचं आणि स्वर आहे रामदास कामत यांचा.

संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर पुढचं गीत ऐकूयात. जगदीश खेबुडकर यांचं. संगीत आणि स्वर सुधीर फडके

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत. संगीत मीना खडीकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना. याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील. या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत. या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी

0: गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ओळख 18 पुराणांची या कार्यक्रमात आपण शिवपुराणाविषयी माहिती जाणून घेत आहोत. शिवपुराणातल्या श्री गणेशाच्या जन्माच्या कथेमागचं तत्व आपण जाणून घेऊयात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धी विनायकी असं म्हणतात. या दिवशी गणपती बाप्पा मोरया असा आवाज आपल्याला सगळीकडे ऐकायला मिळतो. मोरया म्हणजे नमस्कार. असं म्हटलं तर गणपती बाप्पा मोरया याचा अर्थ आहे गणपती बाप्पाला नमस्कार. गणेश चतुर्थी म्हणजे गणपतीची चतुर्थ अवस्था. ही गणेश चतुर्थी आपल्याला तुर्य अवस्थेपर्यंतच्या सिद्धीची जाणीव करून देते. या दिवशी चंद्र पाहणं निषिद्ध आहे. चंद्र हा मनाची देवता आहे. चंद्रमा मनसो जातहा. चंद्र जसा वाढत आणि घटत राहतो तसं मनही माकडासारखं नाचत आणि बागडत राहतं. तुर्य अवस्थेपर्यंत पोहोचू पाहणाऱ्या मानवानी मनाच्या चंचलतेच्या अधीन होता कामा नये. चित्त एकाग्र केलं पाहिजे. मनाच्या तालावर नाचण्यात मानव जीवनाचा विकास नाही तर अधपतन आहे. ही गोष्ट चंद्रदर्शनाच्या निषेधामध्ये गर्भित आहे. कोणतीही आई स्वतःच्या मुलाचं स्वरूप गणपतीसारखं असावं अशी इच्छा करणार नाही, असं गणपतीचं स्वरूप आहे. तरी देखील आपल्या ऋषींनी गणपतीला खूपच महत्व दिलंय. प्रत्येक शुभकार्यात त्याचंच प्रथम पूजन होतं. विवाहाच्या प्रसंगी असो किंवा लक्ष्मीपूजनाचा, कोनशिला समारंभ असो किंवा कुंभस्थापनेचा समारंभ असो, मंदिरात भगवंताची प्राणप्रतिष्ठा असो, तरी प्रथम पूजन गणपतीचंच. गणपतीची मूर्ती नसेल तर सुपारीचा गणपती बनवायचा, पण अग्रपूजन तर गणपतीचंच झालं पाहिजे. पौराणिक कथा अशी आहे की अजाणता गणपतीचं शिर कापून टाकल्यानंतर पार्वतीला संतुष्ट करण्यासाठी शंकरांनी आपल्या पार्षदाला शिर शोधून आणण्यासाठी पाठवलं. पार्षद जवळच जाऊन हत्तीचं मस्तक घेऊन येतो आणि धडावर ते मस्तक ठेवून गणपतीला सजीव केलं जातं. गणपती गजानन बनतो. पुराणांची भाषा ही भावगर्भित तशीच लक्षणं आणि रूपकं यांनी भरलेली असते. बुद्धिशाली माणसांनी स्वतःची बुद्धी कसाला लावून भावगर्भित अर्थ शोधून काढून आनंद प्राप्त करून घ्यायचा असतो आणि बालबुद्धीने ती गोष्ट वाचून आनंद प्राप्त करायचा असतो. जर भगवान शंकरांच्या हाताने हत्तीचं मस्तक धडावर बसवलं जातं तर गणेशाचं स्वतःचंच मस्तक पुन्हा का नाही जोडलं? परंतु पुराणं आपल्याला असं समजावतात की गणपती हा तत्वज्ञानाची देवता आणि समाजाचा नेता आहे. तत्ववेत्ता आणि नेता यांच्याजवळ हत्तीचंच मस्तक असलं पाहिजे. संकुचित वृत्तीचा माणूस महान तत्ववेत्ता किंवा सफल लोकप्रियता बनूच शकत नाही. गणपती म्हणजे समूहाचा पती, म्हणजे नेता. तो गुणपती देखील असला पाहिजे. नेता आणि तत्ववेत्ता यांच्यात काय काय गुण असले पाहिजेत ते ह्याच्या स्वरूपातून प्रदर्शित होतात. त्या दृष्टीने

0: आता गणपतीजवळ बाह्य सौंदर्य नसलं तरी आंतरिक सौंदर्याचं अमाप वैभव असलं पाहिजे. गणपतीचं मस्तक हे हत्तीचं आहे. अन्य कोणा प्राण्याचं मस्तक न जोडता हत्तीचं मस्तक त्याच्या धडावर बसवण्यात एक आगळं वैशिष्ट्य आहे. हत्ती हा सर्व प्राण्यात सर्वांहून अधिक बुद्धिमान. जसं जीवनाच्या महान उंचीवर असलेल्या शिखराला गाठण्याचा प्रयत्न करणारा तत्ववेत्ता हा बुद्धिमानच असला पाहिजे, तसाच योग्य वळण देऊन समाजाला खऱ्या रस्त्याने नेण्याची अभिलाषा बाळगणारा नेता हा निर्बुद्ध असला तर कसं चालेल. याप्रमाणे नेता आणि तत्ववेत्ता यांच्या जीवनात बुद्धीची तेजस्विता आणि दुसऱ्यांना जीव घालण्याची उदारता असली पाहिजे याचं येथे दिग्दर्शन आहे. हत्तीचे कान सुपासारखे असतात. सुपाचा गुण कोणता? सार सारको ग्रही लई और थोथा देई उडाये, म्हणजेच सूप फोलकटे फेकून देऊन स्वच्छ धान्य स्वतःजवळ ठेवतं. बोलणं सर्वांचं ऐकावं, पण त्यातलं सार ग्रहण करून बाकीच्या तत्व नसलेल्या गोष्टी उडवून द्याव्यात. मोठे कान उत्तम श्रवण आणि भक्तीचंही दिग्दर्शन करतात. गणपतीचे हत्तीसारखे बारीक डोळे मानवी जीवनात सूक्ष्मदृष्टी ठेवण्याची प्रेरणा देतात. बारीक सुई देखील जमिनीवरून उचलण्याएवढी सूक्ष्मदृष्टी हत्तीची असते. मानवाने सुद्धा स्वतःची दृष्टी सूक्ष्म ठेवली पाहिजे आणि जीवनात नकळत घुसणाऱ्या दोषांना अडवलं पाहिजे. हत्तीचे बारीक डोळे दीर्घदृष्टी देखील सुचवतात. या दीर्घदृष्टीने हत्ती व्यक्तीचं भविष्य वाचू शकतो अशी आपल्या इथे समजूत आहे. म्हणूनच जुन्या काळात कोणी बेवारस राजा मेला असेल तर हत्तीणीच्या सोंडेत माळ देऊन तिला फिरवत. ज्याच्या गळ्यात हत्तीण माळ घालेल त्यालाच राजा बनवलं जायचं. हत्तीचं लांब नाक दूरपर्यंत हुंगायला समर्थ असतं. नेता आणि तत्ववेत्ता यांच्यामध्ये दूरदर्शीपणा असलाच पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा गंध त्याला प्रथम आला पाहिजे याचं सोंड ही सूचक आहे. गणपतीला दोन सोळे असतात, एक पूर्ण आणि दुसरा अर्धा म्हणजे तुटलेला असतो. पूर्ण सोळा श्रद्धेचा आणि अर्धा बुद्धीचा आहे. जीवन विकासासाठी आत्मश्रद्धा आणि ईशश्रद्धा पूर्ण असली पाहिजे. बुद्धीही थोडी कमी असली तरी चालेल, पण स्वतःवर तसंच प्रभूवर थोडासा जरी कमी विश्वास असला तरी चालणार नाही. गणपतीला चार हात आहेत. एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात मोदक आणि चौथ्या हाताने आशीर्वाद. अंकुश हा वासना विकारांवर संयमाची गरज आहे असं सुचवतो, तर पाश गरज पडताच इंद्रियांना किंवा अनुयायांना शिक्षा देण्याचं सामर्थ्य देखील तत्ववेत्ता आणि नेता यांच्याजवळ असलं पाहिजे याची सूचना देतो. मोदक म्हणजे जो मोद देतो तो, ज्याच्यामुळे आनंद प्राप्त होतो, संतोष होतो, असा सात्विक आहार या महापुरुषांचा असला पाहिजे. याचा अर्थ असा दाखवून देतो की प्रत्येक इंद्रियाचा आहार हा सात्विक असला पाहिजे. शिवाय मोदक हे तत्वज्ञानाचंही प्रतीक आहे. मोदकाच्या बाहेरच्या पापुद्र्याप्रमाणे तत्वज्ञान देखील वरवर आणि बाहेरून चाखणाऱ्यांना फिकं लागतं, परंतु आतील सारभाग हा मधुर असतो. जे स्वतःच्या कर्माचा फळरूपी मोदक प्रभूच्या हातात ठेवतात त्यांना प्रभू आशीर्वाद देतो असं चौथा हात सुचवतो. केव्हा केव्हा असंही घडतं की भगवान विष्णूने भक्ताच्या पूजनासाठी स्वतःच्या हातात कमळ धारण केलं आहे, तसा स्वतःच्या लाडक्या मुलांना भरवण्यासाठी गणपतीने हातात मोदक ठेवलेला आहे आणि दुसऱ्या हाताने तो त्यांना बोलावतो आहे. त्याला लंबोदर म्हणतात. सर्वांच्या ऐकलेल्या गोष्टी स्वतःच्या विशाल उदरामध्ये साठवून ठेवल्या पाहिजेत याची सूचना त्याचं मोठं पोट करीत असते. या सगळ्याचा सारांश असा की माणूस घागर पोटाचा नाही तर सागर पोटाचा असला पाहिजे. सागराप्रमाणे तो स्वतःच्या पोटात अनंत गोष्टींना सामावण्याची शक्ती असलेला असा पाहिजे. त्याचे पाय लहान आहेत, त्यामुळे तो लवकर धावू शकत नाही. उतावळा सो बावरा और धीर सो गंभीर ह्या म्हणीचा पाठ शिकवून तो असं सुचवतोय की कोणतंही काम करताना उतावीळ होऊ नये. जसं ससा आणि कासव यांच्या शर्यतीत कासव जिंकतं, तसं हळूहळू पुढे जाणाऱ्याचं कार्य सुदृढ आणि सफल बनत जातं. शिवाय लहान तोकडे पाय हे बुद्धिमत्तेचं लक्षण आहेत. बुद्धिमानाचे पाय नेहमी तोकडे असतात, म्हणजे ते स्वतःच धावत नाहीत तर स्वतःच्या बुद्धीने दुसऱ्यांना धावतात. पृथ्वी प्रदक्षिणेच्या शर्यतीत गणपतीने स्वतःचा बंधू कार्तिकेय याच्यावर स्वतःच्या बुद्धीनेच मात केली होती ही पौराणिक गोष्ट आपल्याला माहितीच आहे. गणपतीचं वाहन उंदीर आहे, उंदीर हे मायेचंही प्रतीक आहे. उंदराप्रमाणे माया देखील मानवाला फुंकर मारून चावत असते. फुंकून फुंकून चावणाऱ्या या मायेला फक्त ज्ञानी तत्वज्ञानीच अंकुशामध्ये ठेवू शकतो, तिच्यावर स्वार होऊ शकतो. गणपतीचं वाहन उंदीर आपल्याला खूप सूचक गोष्टी समजावते. श्रोते हो, आपल्याला शिवपुराणातल्या श्री गणेशाबद्दल सांगितलेल्या अनेक गोष्टी जाणून घ्यायच्यात, तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या भागात.
1: आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम ओळख 18 पुराणांची. सहभाग आशिष केसकर आणि शिवपुराणाचे अभ्यासक श्री धनंजय देशपांडे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आता ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

संगीतकार आशीष केसकर यांनी संगीतबद्ध केलेला, समर्थ रामदास स्वामी यांचा अभंग ऐकूया. स्वर अद्वैत केसकर.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग झिंझोटी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग झिंझोटी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्तीसुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूयात मधुकर जोशी यांची गीतरचना, संगीत आणि स्वर गोविंद पोवळे यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, ऐकूया संत बोधले महाराज यांची अभंगरचना। संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत संत एकनाथ महाराजांची भक्तीरचना। संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग। संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर।

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
0: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं, स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे राजेश दातार आणि सहकारी यांचा.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे आरती अंकलीकर टिकेकर यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता. भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो निर्भय हो मनारे
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.
2: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया शुक्रवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडियो स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे, म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांचे मनोबोध आपण पाहतो आहोत. हा 60वा श्लोक आहे. मनाराम कल्पतरू काम देनू निधी सार चिंतामणी कायवानू जयासे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता. ज्या रामाचं एवढं महत्त्व सांगितलं, सतत सांगता येते की रामाचं महत्त्व काय आहे. हा राम आहे तरी कसा, त्याचं श्रेष्ठत्व नेमकं कशात आहे, काय महात्म्य आहे, ते या श्लोकात सांगितलेलं आहे. राम कसा आहे, कल्पतरू कामधेनू आणि चिंतामणी हे शब्द नेहमी वापरले जातात. कल्पतरू काय करतो, जी मनात कल्पना येईल, कल्पतरूच्या ठिकाणी त्याच्या तळी उभं राहिलं म्हणजे जी काही मनात कल्पना येईल ती ती कल्पना पूर्ण करतो, म्हणून त्याला कल्पतरू म्हटलं. कामधेनू काय म्हटलं, की जी कामना येईल ती कामना तुमच्या पदरात टाकण्याचं काम ही कामधेनू करत असते. आणि चिंतामणी, जे चिंतन मनात घडतं ते पूर्ण करण्याचं काम हे चिंतामणी रत्न करत असतं. ते म्हणतात रामाच्या ठिकाणी सगळं काही आहे, तो कल्पतरू.

केला आणि बादशाहच परमेश्वराच्या पुढे अल्लापुढे हात जोडून त्याच्यापुढेच भीक मागत होता. तेव्हा हा म्हण परत चालला. तेव्हा म्हणला परत का चालला? तर म्हणला मी जे मागण्याकडे तुमच्याकडे आलो होतो मागण्यासाठी, तर तुम्हीच त्याच्यापुढे मागता आहात, मग मी ज्याच्याकडे तुम्ही मागतात त्याच्याकडेच मी मागतो, तुमच्याकडे कशाला मागू? याचा अर्थ ज्या परमेश्वराजवळ रामाजवळ सगळं काही आहे, काही मागायचं झालं तर त्याच्याकडे मागावं. पण खरं सांगायचं म्हणजे संसारातलं काही मागूच नाही. संसार हा प्रारब्धाधीन आहे, त्याच्यामध्ये आपण किती खटपट केली करायची, प्रयत्न सर्व तऱ्हेनं करायचे. प्रारब्ध याचा अर्थ नुसतंच कपाळाला हात लावून बसायचं नाही, परंतु जी जी कर्म आपण या जन्मात पूर्वजन्मात केलेली असतील तसे एक प्रारब्ध बनत असतं. प्रारब्ध संचित आणि क्रियमान असं आहे, तसे एक प्रारब्ध घडत असतं आणि मग ते प्रारब्धात जे जे असेल ते त्याला मिळत असतं. एखाद्याच्या प्रारब्धात जर ठराविकच ऐश्वर असेल, ठराविकच काही मिळायचं असेल, तर त्यांनी खिटपट खटपट केली, लांडी लबाडी केली, दुसऱ्याचं ओरपलं, लुबाडलं, चोरलं, तरी ते त्याला टिकणार नाही. आणि जर त्याच्या प्रारब्धात असेल कुठूनही अचानक धनलाभ म्हणा, माणसांची त्याला जी हवी असेल भेट ती म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात, कारण त्याच्या कर्माने प्रारब्ध बनलेलं आहे आणि प्रारब्धानुसार त्या गोष्टी घडत असतात. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन असं म्हटलेलं आहे. पण परमार्थात मात्र प्रयत्नाला विशेष महत्त्व आहे. जितके तुम्ही प्रयत्न कराल तितकं त्याला महत्त्व आहे. त्यामुळे आपण प्रयत्न करायचे आहे त्याच्यात. आणि इथं रामाची कृपा होईल याचा अर्थ काही फारच अडचण असली तर तेव्हा दासी आठवावा हरी असं म्हटलेलं आहे. तर रामाला आठवायचं आहे. बाकीच्या वेळेला एरवी संसारातलं मागायचंच नाही आहे. त्याच्याकडे जर मागायचं असेल तर त्याला सांगायचं मला भक्ती दे, वैराग्य दे, तुझी गोडी लागू दे, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा, मला तुझ्याकडे यायचं आहे, मला तूच पाहिजे आहेस, मी तुझा आहे, तू मला कधी म्हणशील की तू माझा आहेस याची मी वाट बघतो आहे. ज्या क्षणाला तू म्हणशील तू माझा आहे त्या क्षणी मी मोकळा झालो, तू नेशील तसं जायचं, तू ठेवशील तसं राहायचं, जे खायला देशील ते खायचं, जो कपडा देशील तो द्यायचा घ्यायचा, पण कुठल्याही गोष्टीत मला अमुक हवं अशी बुद्धी मला देऊ नको, किंबहुना मागण्याची बुद्धीच देऊ नकोस. कारण मी जर तुझा असेन तर मला काय पाहिजे ते त्याला कळणार नाही का? तो देणार नाही का आपण? मग मागायचं कशाला? हा बोध जसा जसा भगवंताच्या सान्निध्यात जायला लागतो, साधना साधर करायला लागतो साधक, तसं तसं त्याला हे बोध होत जातो. आणि म्हणून साधकाला जर विचारलं काय पाहिजे, काही नको, एक भगवंत, त्याच्या चरणाशी आपल्याला आश्रय पाहिजे, तिथं मला लोटांगणी जायचं, तिथं शरणागत व्हायचं आहे, असा बोध होतो. त्यामुळे साधनेच्या आनंदांगानी तो करत असताना साधक किंवा परमार्थामुळे निष्क्रियता येते असं समजू नये, समाधान येतं, शांती येते. जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, चित्ती असो द्यावे समाधान. प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर जी स्थिती आपल्याला प्राप्त झाली त्या ठिकाणी समाधानाने राहा, शांतीनं राहा. शांती समाधान असेल तर तेच स्थान भगवंताला आवडतं. आपल्या अंतःकरणात जोपर्यंत व्यग्रता, दुःख, कुणाविषयी द्वेष आहे तोपर्यंत भगवंत तिथे येणार नाही. तो बघतो अंतःकरण निर्मळ आहे का, तर त्या निर्मळ अंतःकरणामध्येच गोपाळ वास करतो. त्यामुळे आपला जो प्रयत्न राहील तो आपलं अंतःकरण निर्मळ कसं राहील ते बघायला पाहिजे. म्हणून मना राम कल्पतरू कामधेनू निधी सार चिंतामणी काय वानू, काय त्याचं महत्त्व मी वर्णन करणार, शब्दात त्याचं महात्म्य काय सांगणार आहे बरं. जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता, त्याचं कारण सर्व जे काही चाललेलं आहे त्याच्या सत्तेनं चाललेलं आहे हे माझ्या आता लक्षात आलेलं आहे. यद्रिच्छे विण हालत नाही वृक्षाचेही पान, त्याची इच्छा नसेल तर वृक्षाचं पान देखील हालणार नाही, इतकं त्याचं सामर्थ्य सर्व वस्तूत कणाकणात भरलेलं आहे. असं असताना त्याच्या वेगळं मी काय करणार, काय मागणार?

मला काय हवं असणार, फक्त हा बोध लक्षात राहायला पाहिजे की तोच सर्व काही करतोय, मी कोणीही नाही, हा मी संपूर्णपणे गेला पाहिजे, मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगो आता, मी तू पण जगन्नाथा हो एक चित्तत्वता, असं स्वामी स्वरूपानंद आपल्या वरप्रार्थनेत म्हणतात. तसं इथं मी संपला पाहिजे आणि तूच कायत्व आहेस हा भाव ठेवला पाहिजे. आहे ती तुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, असं झालं तर मूळ तुटे उद्वेगाचे, मग उद्वेग संपला. जे काय घडलंय ते त्याची इच्छा, चांगलं घडलं त्याची इच्छा, वाईट घडलं तरी त्याची इच्छा, त्याची इच्छा म्हणावी नाही तर त्याची कृपा म्हणावी. त्याही वर पातळीवर जाऊन काही गोष्ट घडली त्याची कृपा, कदाचित त्याचं विस्मरण मला होत असेल तेव्हा हे संकट आलं, या संकटामुळे मला त्याचं स्मरण व्हावं. आणखीन एक गोष्ट आहे की काही काही संकटं येतात तेव्हा आपण म्हणतो भोग भोगावे लागतात, हे भोगावे लागतात हे खरं, पण भोग आपल्या कर्मानुसार आपण भोगत असताना सुद्धा त्यावेळेला आपण जर भक्त असू, साधना करत असू, तर त्या भोगातून त्या संकटातून बाहेर काढायला मदत करणारा देखील तो परमेश्वरच असतो, हाही भाव पक्का मनात ठेवावा. त्यामुळे परमेश्वराने असं कसं केलं असं कसं केलं म्हणू नये, त्या संकटाच्या वेळी देखील आपल्या मदतीला धावून येणारा तोच असतो, आत बाहेर तोच भरलेला आहे, त्याला माहीत नाही का आपलं काय आहे ते. आणि आपण जर ईश्वराचं लेकरू आहोत तर त्या लेकराला त्रास व्हावा असं कसं वाटेल, तरी देखील काही गोष्टी त्या लेकराला शिकवण्यासाठी, त्याला सन्मार्गावर ठेवण्यासाठी काही गोष्टी घडत असतात. त्यामुळे जे जे होईल ते पहावे असं म्हणावं, आणि ईश्वराचं नाम कदापि सोडू नये. जयाचे नियोगे घडे सर्वसत्ता, तया साम्यता कायसी कोण आता. आता असा जो राम आहे, सर्व सामर्थ्यवान, सर्वज्ञ, सर्वव्यापी असा जो आहे परमेश्वर, त्याच्याशी आता साम्य कोणाचं दाखवणार बरं मी. आपण एखादी गोष्ट माहिती नसली म्हणजे आपण दृष्टांत देतो ह्याच्यासारखा तो आहे, तसं आपल्याला त्याच्याशी साम्यता दाखवायला या विश्वात काय आहे बरं, की जी गोष्ट त्याला आपण साम्यतेसाठी घ्यावी कोणतीच घेता येत नाही. तरी देखील आपण म्हणतो पुन्हा नभा सारिखे रूप या राघवाचे, नभ जसं व्यापक आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे, तसं या राघवाचं रूप आहे, पण त्या नभालाही व्यापून राहिलेला असा हा राम आहे. त्यामुळे त्याला कोणती गोष्ट साम्यतेसाठी घेता येत नाही, त्यामुळे त्याची उपमा कशाला देणार, काय करणार. तेव्हा काहीच न करता शेवटी जसं म्हटलंय, काहीच न बोलता नुसती चरणी ठेवीजे माथा ह्याची बले, त्यामुळे काय त्याच्याबद्दल बोलता येण्यासारखं असेल, वर्णन करता येण्यासारखं असेल करावं, पण शेवटी म्हणता येतं की ह्याचं वर्णन करता येत नाही, त्याचं महात्म्य सांगता येत नाही, त्याच्या चरणावर आपण माथा ठेवावा आणि शरणागत व्हावं हे सर्वात चांगलं आहे. म्हणून पहा, मना राम कल्पतरू काम देनू, निधी सार चिंतामणी काय वानू, जयाचे नियोगे घडे सर्वसत्ता, तया साम्यता कायसी कोण आता. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी bhaktisudha.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोतेहो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे भाग्यश्री केसकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: पार्वती म्हणतात, तिने आपल्या सखीकडनं बोलून त्याला सांगितलं की प्रभू, मी अत्यंत अत्यंत सौभाग्यशाली आहे, आपलं दर्शन मला झालं, काय भाग्य मी वर्णन करू. पण हे भगवत, माझ्या पित्याच्या घरी आपण आपल्या दूतांना पाठवा, माझ्या पित्याला आपण माझी मागणी घाला आणि विधिवत रीतीने माझ्या पित्याकडनं माझं पाणी ग्रहण करा, मग मी आपली अर्धांगिनी बनून आपली सेवा करायला तयार आहे. मी तर आपल्यावरती अनुरक्त आहे, मी जन्म अनुरक्त आहे, मी पुन्हा पुन्हा आपली सेवा करायला जन्म घेईल. पण विधिवत पाणी ग्रहण करा, मग मी धर्म मर्यादेने मला आपली बनवा, मग मी आपली बनवा. भगवान अंतर्धान पावले. तिच्या विजया नावाच्या सखीसह पार्वती जेव्हा हिमालयाच्या घरी जाऊन पोहोचली, तेव्हा रस्त्यातच सारा परिवार तिच्या स्वागताला आलेला होता. कसं काय पार्वतीच्या भगवंताच्या दर्शनाचं आणि त्या वरदानाचं त्यांना कळलं कोणास ठाऊक. सगळ्यांना मोठा आनंद झालेला होता आणि सगळे मिळून पार्वतीच्या स्वागताकरता आलेले होते. त्यांना तर दोन प्रकारे आनंद आहे. एक तर आपल्या मुलीने आपली तपश्चर्या, दुश्चर अशी तपश्चर्या थांबवली, घरी आली आणि त्यातही तिला भगवंताच्या प्राप्तीचं वरदान मिळालं. दोन्हीकडनं त्यांना अतिशय अतिशय आनंद आहे. हिमालय आनंदून गेलाय, मेना आनंदून गेलेली आहे, सारे तिचे बंधुबांधव आनंदून गेलेले आहे. मोठा आनंदी आनंद चाललेला आहे. हा आनंदी आनंद चाललेला असताना तिला नगरजनांच्या बरोबरीने नगरातनं सवाद्य घराकडे घेऊन जात असताना त्या ठिकाणी

आनंद मीनाला मीना आपल्या सखींना म्हणाली की याने आज खरोखरच आपल्याला खूप आनंद दिलाय, याचा सत्कार केला पाहिजे, जा जरा दिव्य अशा सुवर्ण मुद्रा घेऊन या बरं। त्यांनी तबकामध्ये भरून सुवर्ण मुद्रा आणल्या, त्याने नाचता नाचता त्या नाकारल्या, म्हणाले नको या। त्याने नाकारल्यावर आश्चर्य वाटलं, एक साधा नर्तक आहे, त्या नर्तकाने त्याची लीला दाखवली, त्याचं कला दाखवली, त्याचं स्वागत करायचं, त्याचं कौतुक करायचं, म्हणून आपण सोन्याच्या मुद्रा आणल्या, हात नाकारतोय। म्हणाले काय हवंय तुला, तो पाहून तिकडे बोट दाखवून म्हणतोय हिला द्या मला, ही द्या मला, ही द्या। त्यांना वाटलं हा असाच काहीतरी नाचता नाचता जरा हिला विनोद करत असेल, पण म्हणाले नाही, हा असा काही तिच्यावरती भाळला होता की तिच्या भोवतीच गुंतवळू लागला, तिच्या भोवतीच नाचू लागला आणि पुन्हा पुन्हा मेनेला सांगू लागला की मला हीच पाहिजे, मला हीच पाहिजे, हिचीच भिक्षा द्या, मला आणले दुसरं काही नको। हिमालय उपस्थित झाले, हिमालयाने आपल्या आंगणामध्ये नाचणारा हा बाबा पाहिला, त्याला जरा आनंदही वाटला, पण जेव्हा मेनेने सांगितलं की हा दुर्गेचीच भिक्षा मागतोय, कालीचीच भिक्षा मागतोय, तेव्हा मात्र त्याचा रागाचा पारा चढला, त्याने त्याला आपल्या सेवकांकडनं हाकलून लावण्याचा प्रयत्न केला आणि हा अंतर्ज्ञान पावला, तुम्ही मला ही भिक्षा देत नाही ना, मी चाल। पार्वतीचं मोठं सुंदर असं स्वागत झालं, पार्वतीचं स्वागत झालं, पार्वती आपल्या घरामध्ये येऊन राहू लागली। आता पार्वती वाट पाहतायत की आपल्या पिताश्रींना कधीतरी हे उमजेल की आपण आपल्या होणाऱ्या जावयाच्या घरी जावं, काहीतरी मोठ्या माणसांना पाठवावं, आपलं मुहूर्त काढावा, लग्न करावं। भगवान शिवशंकरांना काही राहवलं गेलं निमित्ताने माता पार्वतीला पाहण्याकरता येत आहे। आता मात्र भगवान शिवशंकर माता पार्वतीला पाहण्याकरता एका वैष्णव ब्राह्मणाच्या वेशामध्ये आले। ते आले ते एक मैनावतीकडे गेली, मैनावतीने ब्राह्मणाला पाहिल्यानंतर मोठं त्याचं पाद्यपूजा केली, अर्चना केली, स्वागत सत्कार केला। ब्राह्मणाच्या हातामध्ये शाळीग्राम वेशभूषा वैष्णव ब्राह्मणाची, सगळ्या परिवाराला मोठा आनंद झाला, सगळ्यांनी क्रमाक्रमाने ब्राह्मणाचं वंदन केलं। मैनावतीच्या महालामध्ये बसलेला हा ब्राह्मण मैनावतीला विचारतोय की मी उत्तम ब्राह्मण आहे, ज्योतिषी आहे, तुमच्या कुळातल्या लोकांचं जर काही भविष्य ज्योतिष पाहायचं असेल तर मला विचारा, मी तुमच्या प्रश्नांचा ज्ञाननिवाडा करीन। मैनावती अर्थातच आपल्या मुलीच्या काळजीने पुढे सरकली आणि म्हणाली की अहो माझी एक सुंदर उपवन कन्या आहे, ती भगवान शिवांची अर्धांगिनी बनू इच्छिती आहे आणि तिच्या या सगळ्या संसारामध्ये सुख शांती आनंद असेल ना। ज्योतिषाने असा काही दीर्घ गंभीर चेहरा केला, बोटांवरती आपले मोड केली, सगळ्या आजूबाजूला ग्रह नक्षत्र ताऱ्यांकडे पाहिलं, म्हणाले काही अडचण आहे का, चेहरा आणखीनच गंभीर केला, फार अडचण, फार अडचण, हे निश्चित झालंय का, म्हणाले हे लग्न नक्की झालंय, म्हणाले हो आता सगळ्यात निश्चय झालाय, पार्वती तर त्याच्याकरता तपश्चर्या करत होती, तिला तपश्चर्यामध्ये वरदान मिळालंय, लग्न नक्की झालंय, काय उपयोग, मग आता माझ्या ज्योतिष ज्ञानाचा आणि सांगण्याचा काय, आपण एखादा हार म्हणावा, आभूषण म्हणावं, ते गळ्यात घालायला घ्यावं आणि निघावा साप, तशी तुमची अवस्था आहे। त्या भगवान शिवशंकरांना तुम्ही हिचा पती बनवणार नावाचा काय विचारावं, म्हणाले शरीरावरती भस्म, अंगावरती भस्म लावलेलं, तो किती अमंगल वेश आहे, कुठेतरी राहतात, कसे तरी फिरतात, काहीतरी करतात आणि कसा काय हिचा पती बनवतो। मैनावती मला तुम्ही उत्तर द्या की तुमच्या होणाऱ्या जावयाचे आई बाप, त्याचं घरदार, त्याचा काही तपास केला, उठले सुटले आणि त्याच्याकडे लग्नाला, म्हणजे त्याला खुशाल आपली मुलगी द्यायला निघाले, त्यांनी एक सुभाषित सांगितलं ज्योतिषाने, सुभाषित, आता ज्योतिषी होता कोण, तो भगवान शिवशंकर, ज्योतिषाने सुभाषित सांगितलं की म्हणाले आपली मुलगी अयोग्य मुलाला देणं म्हणजे मुलीला मारण असत। काही काही पुराणातली वाक्य आपण विलकळू आणि ती चिपको कोणाकोणाच्या तोंडावरती। भगवान शिवशंकर जेव्हा म्हणताय की अरे हे काही योग्य नाहीये, म्हणजे तो ज्योतिषी ब्राह्मण म्हणतो, मैनावती विचार विचार विचार करू लागली आणि मैनावतीचं डोकं फिरलं, ज्योतिषाला बरं वाटलं, ब्राह्मणाने तिथनं पाय बर। मैनावतीच्या मनामध्ये जो काही संशयाचं भूत शिरलं, मैनावतीने हिमवानाला बोलवलं, हिमालयाला बोलवलं, म्हणाले नाथ
अजून एक वेळ दिलेली नाही, अजूनही आपली मुलगी त्यांच्या घरी गेलेली नाही. आपण हे हट्ट सोडा, आपण वाटेल ते करू, पण पार्वतीला

0: शिवशंकरांना देणार नाही. हे सगळा जो काही आहे ना, हा सगळा विचार तुम्ही थांबवा, पार्वतीच्या मनात नाही काढा. अहो, त्यांच्या आईबापाचा पत्ता नाही, घरादाराचा पत्ता नाही, आणि खुशाल आपली मुलगी लोटून द्यायची का आपण? एक चांगला जाणता ज्योतिषी माझ्याकडे आलेला होता, त्याने हे सांगितले. भगवान शिवशंकरांना बरं वाटलं, म्हणाले बरं झालं, यांच्या मनामध्ये संशयाचं भूत निर्माण झालं. त्यांनी पुन्हा सप्तर्षींना हिमालयाकडे मैनावतीकडे पाठवलं. मैनावती वारंवार विरोध करतीये. सप्तर्षी समजवून सांगताय, सप्तर्षी हिमालयाला समजवून सांगताय की बाबा रे, मैनावतीला समजवून सांग, हे मोठं कार्य होणार आहे, अलौकिक कार्य होणार आहे, ती भगवंताची नित्य अनुपालिनी पत्नी आहे. वशिष्ठांनी समजवून सांगितलं, अरुंधतीने समजवून सांगितलं, सगळ्यांनी समजवून सांगितलं. हिमालय म्हणाला, सगळ्या बंधू बांधवांना पर्वतांना बरोबर घेऊन बसलेला होता हिमालय, विचारतोय काय करावं. सारे बंधू बांधव म्हणतात की अहो, ऋषी मुनींनी सांगितलेलं ऐकावं. पत्नी म्हणते अजिबात जमणार नाही, त्या ऋषी मुनींना काय संसार करायचा, संसार माझ्या मुलीला करायचा, तेने संसार करणार आहे. ज्याच्या आईबाबाचा पत्ता नाही, ज्याच्या घरादाराचा पत्ता नाही, त्याच्याकडे माझी मुलगी मी लोटून देऊ, काही किनारे करणार. वशिष्ठ इत्यादी सर्वजण पुन्हा पुन्हा मोठी चर्चा आहे, मोठी चर्चा आहे. शेवटी हिमालयाला आणि मैनावतीला पार्वतीने समजवून सांगितलं की माते, माझ्यावरती विश्वास ठे, मी भगवान शिवशंकरांना ओळखते, ते जगताचं आदिकारण आहे, ते निर्गुण निराकार निरुपाधिक परब्रह्म स्वरूप आहे, ते सुंदरचं आत्मतत्व आहे, ते परातत्व आहे. तुम्ही आपल्या सामान्य बुद्धीने त्यांना ओळखू शकणार नाही. मी त्यांना आपल्या तपश्चर्येच्या साह्याने ओळखलेलं आहे. तुम्ही माझी काळजी करू नका, मी सुखात आनंदात उत्तम रीतीने संसार करीन. मग मात्र मैनावतीचा नैलाज झाला. हिमवानाकडे भगवान शिवशंकरांनी आपल्या दूतांकरवी लग्नाची पत्रिका पाठवली. हिमालयाकडे लग्नाचा विवाहाचा मोठा थाटमाट सुरू झाला. अशी काही तयारी सुरू झाली असं काही त्याचं वर्णन आहे, ते अलौकिक सगळं वर्णन आहे. भगवान शिवशंकरांकडे देवदेवता उपस्थित झाले. भगवान शिवशंकरांना मोठा आनंद झाला. भगवान शिवशंकर म्हणाले, सगळेजण किती प्रेमाने आले नाही माझ्या विवाहामध्ये, वा वा वा, सगळ्यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे. भगवंताचे सगळे गड त्या ठिकाणी उपस्थित झाले. यक्ष, रक्ष, भूत, प्रमत, प्रेत, मातृ सगळेजण त्या भगवंताच्या वराती बरोबर आहेत. सगळेजण एकत्र चाललेले आहेत, देवदेवता एकत्र चाललेले आहेत, मोठा आनंदी आनंद चाललेला आहे. आणि आपल्याकडे वारा वरात पोचते हे हिमालयाला कळलेले आहे. तिकडे मोठं सजणं नटणं मुरडणं आनंदी आनंद सगळे मंगल विधी चाललेले आहेत. अशा वेळी भगवान शिवशंकरांना मैनावतीचं हृदय कळलं. मैनावती नारदांना म्हणाल्या, नारदजी, तुम्ही मला भगवान शिवशंकर म्हणजे वरातीतन वर स्वरूपात येत आहेत ना, त्यांना आधी मी पाहिजे, बाकी कोणी पाहणार, मलाच तुम्ही सांग. मग नारद म्हणाले की असं करा, या आपल्या घराच्या सगळ्या उंच भागावरती आपण जाऊ, तिथून आपण वरातीचं निरीक्षण करू, आणि मग मी तिथून तुम्हाला एकेकाचा परिचय देईन की ह्या तुमच्या होणाऱ्या जावयाबरोबर येणारे पाहुणे कोण कोण आहे. भगवंताला हे कळलं की तिकडे नारदांचा कार्यक्रम चालू आहे. त्यांनी समालोचकाची भूमिका घेतलेली आहे. मग भगवान विष्णूंच्या कानाला लागून म्हणाले की हे महाविष्णू, तुमची वरात वेगळी करा, तुम्ही पुढे जा, मी मागणं येतो. भगवंताचं लीला नाट्य, तुम्ही तुमचे पुढे चला, मी मागणं येतो. आणि मग मात्र भगवंताने आपल्या अशा काही पार्षद गणांना आपल्या बरोबर ठेवून घेतलं की कोणाला अनेक हात, कोणाला धडच नाही, कोणाला शरीरभर डोळे, तर कोणाच्या सगळ्या शरीरभर केसांचं जाळं, कोणाचं काय विचारू नका, असे काही अमंगल कुवेशधारी सगळे पार्षदगण आपल्या बरोबर ठेवून घेतले. भगवंताने आपल्या अंगाला भयंकर अशी रक्षा, अंगावरती व्याघ्रचर्म मृगचर्म, गळ्यामध्ये साप, सर्व वासुकींचे हार. नारदांची कॉमेंट्री सुरू. नारद उंच भागावरती घेऊन गेलेले होते मैनावतीला, आणि तिकडनं एकेकाचा परिचय देत आहे. म्हणाले, हा ऐरावतावरती बसून इंद्र येतोय, वा काय त्याचं वैभव आहे. मग भगवान शिवशंकरांचा पाहुणा, ज्याच्याकडे असे पाहुणे तो वर किती, त्याचं ऐश्वर काय असेल हो, म्हणाले त्याच्याकडे आलेला पाहुणा ऐरावतावरती बसून येतो. मग आता वर कशावरती बसून येईल, तुम्ही पाहतच राहा म्हणाले. त्यांची वरात अशी काही वरात आहे त्यांची की हा जो काही हंसावरती बसून येतोय ना, आणि त्याच्याबरोबर त्याचे आदरणीय ते ब्रह्म आणि सावित्री आहे. हंसावरती आरुणीयता आहे, म्हणाले दिव्य विग्रह हो अतिशय दिव्य पाहुणे, मुलाकडचे पाहुणे काय पाहता तुम्ही, एकशे एक जरी भाड्याने आणलेल्या गाड्या असल्या तरी गाड्यात येतात, मुलाकडची लोक आहेत ती. मिळावं तिला मोठा आनंद होता, म्हणाले वर मिळावा तर असा मिळावा, जावा मिळावा तर असा पाहुणे असा म्हणजे असे. मागवले त्यात महाविष्णू गुरुडावरती बसलेले आहेत, शंखचक्र कदा परमे, गळ्यामध्ये वैजयंती माळा, त्यांचा थाटमाट तर काय पाहणं, रूप तर असं, पण हे निश्चितच माझ्या माझ्या पार्वतीचे हेच म्हणाले नाही नाही नाही, हे त्यांच्याकडे आलेले पाहुणे हा त्यांचा कार्याधिकारी आहे. सगळे अधिकार यांना आहे, भगवान शिवांच्या कार्याचे सगळे अधिकार यांना आहे. नारदा चटकन दाखवणार कोणता वर आहे, म्हणाले येऊ तर द्या त्यांना मग दाखवीन, हे सगळे पाहुणे आहेत. मैनावतीचा धीर काही खचला नव्हता, मैनावतीला मेनाला वाटत होत की एवढा जर सगळ्या पाहुण्यांचा लवादवा सुंदर असेल तर मग वर तर त्याही पेक्षा सुंदर, वैभवशाली, ऐश्वर्यशाली, काय पाहणं माझ्या मुलीचं भाग्य, खरंच नशीब काढलं माझ्या मुलीने, हे सगळे वाक्य शिवपूर्ण मी माझ्या मनाचं काही सांगत नाहीये असं वाटू देऊ नका की कथाभाग रंगवण्याकडं, हे अक्षरशः शब्दशः शिवपुराण. आणि जेव्हा ते सगळे प्रेत मात्र प्रमथ भूत यक्ष रक्षगण पाहिले, म्हणाले हे कोण, म्हणाले थांबा मी जरा निरीक्षण करून बघतो. आणि वृषभावरती आरूढ होऊन आलेले ते भस्मांकित चर्या असलेले भगवान शिवशंकर टाळी वाजवत म्हणाले हे भगवती शिवेचे पती. मैनीने नारदांकडे असं खवळून पाहिलं, म्हणाले ओळखता येत नसेल तर कशाला सांगतोय, नाही बाबा मी खरंच सांगतो. नारदा नीट नीट बघा आणि सांगा, खात्री करून सांगा, अहो त्यांचे पाहुणे एवढे सुंदर ते काय असे येतील, म्हणाले अहो नाही मी चुकत नाही, मी चुकत नाहीये, मी वर्णन करतो ते खरंय, हेच तुमच्या पार्वतीचे पती राज, तिने ते पाहिलं मात्र मैनावतीने, आणि खाली तरा तरा तरा तरा आली, पार्वतीचा हात खसा खसा खसा ओढला, तिला जी आतमध्ये घेऊन गेली आणि दार बंद करून आत बसली, म्हणाले पार्वती तुझे तुकडे तुकडे करी तरी चाल, मी तुझ्या गळ्यात धोंडा घालेन, तुला पर्वतावरून लुटून दे, मी तुला समुद्रात बुडवे, मी तुला काहीही करेल, पण याच्या ताब्यात याची पत्नी म्हणून देणार नाही. वरती दारात पाहुणे दारात, नारदादी सगळे प्रजापती गण दारात, आणि हिने दार बंद करून आटून ठो ठो म्हणाले नारदा कुठल्या जन्मीचा बदला घेतला असं स्थळ आणतो हे रे आमच्याकडे, वाईट अवस्था होऊन जाते हो अशा वेळी मध्यस्थाची. नारद म्हणाले अहो काय चुकलं काय त्या वरामध्ये, काय चुकलं, काय दोष आहे त्या वरा, काय गुण आहे त्या वरामध्ये सांग मला, त्या मुलीमध्ये काय खोट होती म्हणून मी तिला यांच्या गळ्यात बांधण्याचे. हेवालय म्हणतो अगं बाई दारात पाहुणे आहेत असं काय करते, असं विचित्रासारखं बोलू नको, एवढे सप्तर्षी महर्षी आपल्याकडे आलेले आहेत, त्यांनी तुला समजून सांगितले भगवान शिवांना हिला द्यायचं, अजिबात जमणार नाही, वरात परत गेली तरी चालेल, तुम्हाला काही हिला मारायचंय का हो, मग हिला समुद्रात बुडवा ना, मग हिचे तुकडे तुकडे करा, त्यांच्या हाती कसं काय हिला सोपवत आहे. मैनावती बोट मोडते, मैनावती डोका पटते, मैनावती शिलांची लापली वाहते, नारद मनोमन हसतायत, नारद म्हणतायत कोई नव्हे हे भगवान शिवशंकरांनी केलेलं लीला नाट्य, त्याशिवाय असं होणार नाही. नारद भगवान शिवशंकरांकडे पोहोचले, भगवान शिवशंकरांचं स्वरूप जाणलेलं होतं. वशिष्ठ अरुंधती इत्यादी सर्वजण पुन्हा एकत्र झाले. भगवान विष्णू मैनावतीला समजवून सांगतात की मैनावती आपण पितरांची कन्या आहात, आपण योगिनी आहात, पार्वतीचं स्वरूप तर असं आहे की ती जगत जननी आहे, माता आहे भगवती जगदंबिका, जोपर्यंत आपलं चित्त विमल होत नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शनही विमल शुद्ध शांत स्वरूपाचं आपल्याला मिळत नाही. भगवान शिवशंकर अत्यंत शांत विमल स्वरूपाचे आहेत, आणि आज जे तुम्हाला दृश्य दिसते ते तुमच्या मनामध्ये असलेल्या संशयामुळे अहंकारामुळे दिसते. तुम्ही हा सगळा संशय अहंकार सोडून द्या, मग बघा भगवान शिवशंकरांचं रूप कसं असतं. मग प्रयासाने मैनावतीला जेव्हा शांत केलं, हिमालयानेही शांत केलं, बऱ्याच जणांनी समजवल्यानंतर थोडा विश्वास आला, नारदांनी मैनावतीच्या मस्तकावरती हात ठेवला, गुरूंची कृपा प्रसाद प्राप्त झाला. मग मात्र जेव्हा पुन्हा गवाक्षात भगवान शिवशंकरांचं दर्शन घेतले झाले तेव्हा भगवान शिवशंकरांचं दर्शन तर कर्पूर गौर पंचानन मनमोहन असं काही सुंदर रूप होतो. वृषभावरती आरूढ होते, ललाटावरती चंद्रमा होता, सुंदर असं त्रिपुंड धारण केलेलं होतं. अंगकांती तर उज्ज्वल स्फटिकापेक्षाही उज्ज्वल होती. गौर काय भगवंताच जी कामदेवालाही मोहित करणार रूप होत. नगरजनांच्या स्त्रिया मोहित होऊ लागल्या. मैनावती म्हणाल्या क्षमा करा, भगवंताचं उत्तम स्वागत सरकार झाला. यज्ञमंडळामध्ये बोलवण्यात आलं. गार्गे मुनी आहेत, ब्रह्मादी देवता आहेत, भगवंताच्या विवाह समयी जे विधी करणार आहेत ते उत्तमोत्तम देवदेवता आहेत. त्या देवदेवतांच्या समक्ष जेव्हा वधूवरांना बोलवलं, वधूवरांचं पूजन सुरू झालं तेव्हा सुकुल हिमालयाने वराच्या गोत्राचा उत्सुकतेने म्हणाले, हे वरा आता मी आपली कन्या आपल्याला देणार आहे. आपलंही वर, आपलंही गोत्र, आपलं कुळ, आपलं प्रवर, आपली शाखा सांगा ना. आता भगवंताने मान खाली घातली, इतकी मान खाली घातली, सारे तेज फिक पडलं. भगवान असे काही होऊन गेले, सगळ्या देवदेवतांना मोठा संकोच झाला, काय करावं, कसं बोलावं. सगळ्या देवदेवता म्हणजे हिमालय तू कोणाला प्रश्न विचारतोय, कोणाला गोत्र विचारतोय, जो अजय आहे, जो सनातन आहे, जो विभू आहे त्याला. नारद मध्ये पडले. नारद म्हणाले, हिमालया भगवंताचं गोत्र नाही, भगवंताचं गोत्र आहे नाद. नाद स्वरूपात ते प्राप्त झाले. शिव आणि नाद एक रूप आहे. प्रणव हे त्याचं वाच्य स्वरूप आहे, अर्थ स्वरूप, वाचक स्वरूप भगवान शिव आहे. प्रणव नाद हे भगवंताचं गोत्र आहे. हिमालयाचा मोठा आनंद झाला. सगळे विधी मोठ्या सुंदर रीतीने पूर्ण झाले. सगळे विधी पूर्ण झाल्यानंतर भगवंताला पार्वतीचं पाणी ग्रहण करण्याकरता हिमालयाने आपल्या कन्नीचा हात हातामध्ये घेतला आणि भगवंताच्या हातामध्ये सोपवला. तुम्ही संप्रदे मी तुम्हाला ही माझी घरी पाठवलेली कन्या पत्नी म्हणून अर्पण करतो. जेव्हा भगवंताने त्यांचा हात हातामध्ये घेतला तेव्हा यजुर्वेदातल्या काम मंत्राद्वारे भगवंताने भगवती जगदंबेचं पाणी ग्रहण केलं. यानंतरही कौतुकाचे अनेक विधी विवाह विधी त्या ठिकाणी पार पडलेले होते. कित्येक दिवस भगवंताचा रहिवास त्या ठिकाणी होता. हिमालयाच्या घरनं भगवती पार्वतीची जेव्हा पाठवणी करण्याची वेळ आलेली होती तेव्हा मोठं गोड असं वेगळंच गांभीर रूप स्वरूप त्या सगळ्या समारंभाचं झालेलं होतं. पार्वती मातेला पातिव्रतेचा पातिव्रत्याचा उपदेश देण्यात येणार होता. तेव्हा आईने तिला उपदेश करण्याचा प्रयत्न केला. महिनेने उपदेश करण्याचा प्रयत्न केला. या महिन्याच्या उपदेशाने महिनेला काही पूर्ण वाटलं नाही तेव्हा एक ब्राह्मण स्त्री, इथे केवळ ब्राह्मण स्त्री उल्लेख आहे शिवपुराणामध्ये, त्या ब्राह्मण स्त्रीने पातिव्रत्य धर्माचा उपदेश पार्वतीला केलेला आहे. ती जगदंबा आहे. अंशभूत होऊन पृथ्वीवरती मेनेकडे हिमालयाकडे अवतार घेतली झालेली आहे. मग लोक व्यवहार या दृष्टीने तिने शिक्षण घेणं हा सगळा एक लीला उपक्रम होऊन बसतो. तिला शिकवायला पाहिजे, तिला सांगायला पाहिजे अशातला तर काही भाग नाही. तिच्या निमित्ताने जगताला पतिव्रता धर्म कळणार आहे. ती जेव्हा तिच्या पित्या पतीच्या घरी निघालेली आहे तेव्हा तिला मोठा सुंदर उपदेश केलाय. आपण वाक्य न वाक्य काही अनुभवू शकत नाही कारण पतिव्रता धर्माबद्दल काय किंवा या आर्य धर्मशास्त्रामध्ये सांगितलेल्या सर्वच आचार शास्त्रावरती विचार करताना एक मर्यादा जाणवते ती आमच्या काळाची, आमच्या तथाकथित अर्वाची, अलीकडच्या संस्कारांची. कारण यातली वाक्य ऐकल्यानंतर आम्ही त्याचा उपहासच करतो. म्हणाले असं कसं काय, हा काय धर्म आहे असं कोणी करावं का, याला काही धर्म म्हणावं का. आम्ही आमच्या संस्कारांमुळे असलेलं जे शुद्ध शास्त्र आहे त्या शुद्ध शास्त्राचा सुद्धा उपहास करतो. पण तरीही या शास्त्रामध्ये जो सांगितलेला त्याहूनही सुंदर चांगला चांगला तर आहे, प्रश्नच नाही. संपूर्ण शास्त्र चांगलं आहे
1: पण त्यातल्या त्यात जो आपण स्वीकारू शकतो पतीबद्दल, तर पुन्हा पुन्हा तिला जाणीव दिली की पार्वती पतीच जे उपासना आहे. पतिव्रता धर्मातली वाक्य फार सुंदर सुंदर आहेत. कठोर भाषण करू नये, पतीला प्रिय असलेला शृंगार करावा, नित्य पती समवेत राहण्याचा प्रयत्न करावा, तो दूरदेशी असताना आपण शृंगार करू नये, इतरांशी अधिक बोलू नये, सगळे आचार धर्माच्या दृष्टीने सांगितलेले विषय आहेत. आपण त्याचा उपहास करू, म्हणाले आजच्या काळात याची काही गरज नाहीये, समाजाच्या मनाविषयी काही बोलायचं नाही, समाजाच्या धारणांविषयी काही बोलायचं नाहीये, जे शास्त्र आहे त्या शास्त्राविषयी बोलायचं. म्हणाले पतीची सेवा, पतीची उपासना हीच शिवसेवा आहे. पत्नी करता पती हाच शिवस्वरूप आहे.
2: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं, तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। शेषाचार्य अग्निहोत्री या नावाचा एक दशग्रंथी ब्राह्मण अक्कलकोटात राहत होता। वृत्तीने अतिशय सात्विक असलेला हा ब्राह्मण स्वामींचा परमभक्त होता। रोज सकाळी सर्व प्रकारची अन्निक आटपून घरातल्या देवांची पूजा करायच्या अगोदर तो स्वामींची पूजा करायचा। स्वामींची सुद्धा या ब्राह्मणावर खूप मर्जी होती। स्वामींच्या समोर गावोगावचे भक्त दर्शनाला आले की पेढे बर्फी ठेवायचे। स्वामी काय करायचे की प्रसाद म्हणून येणाऱ्या प्रत्येकाच्या हातात पेढे बर्फी ठेवायचे। अगदी मोक्या प्राण्यांना सुद्धा स्वामी पेढे खाऊ घालायचे। फक्त ह्या शेषाचार्याला ते चुकून सुद्धा पेढे बर्फी देत नसत। ब्राह्मणाच्या मनात एक नेहमी विचार यायचा की समर्थ सर्वांना पेढे बर्फी देतात, मला मात्र अजिबात देत नाहीत। एके दिवशी काय झालं की स्वामींची पूजा झाल्यावर ब्राह्मणाने स्वामींपुढे हात केला आणि पेढ्याचा प्रसाद मागितला। महाराज काहीही बोलले नाहीत की त्यांनी पेढ्याचा प्रसाद काही ब्राह्मणाच्या हातात ठेवला नाही। ह्यामुळे ब्राह्मणाला मात्र खूप वाईट वाटलं। शेषाचार्य आला की स्वामी तोंडावर पांघरून घेऊन निजायचे। ब्राह्मणाला त्यामुळे खूप वाईट वाटायचं। आपल्यावर मनापासून प्रेम करणारे स्वामी आपल्यापासून का दुरावले ह्याचा तो खूप विचार करू लागला। एके दिवशी ब्राह्मण खास बागेत शेणाचे गोळे घालण्यासाठी गेला असताना त्याला तिथे स्वामी दिसले। तो धावत धावत स्वामींपाशी गेला तेव्हा स्वामी अंगावर पांघरून घेऊन गाढ झोपी गेले। ब्राह्मणाच्या त्या क्षणी लक्षात आलं की आपण ज्या दिवशी पेढे मागितले त्या दिवसापासून स्वामींनी आपल्याला दर्शन देणं बंद केलं आहे। वास्तविक स्वामी आपल्याला मोक्ष देऊ पाहत होते आणि आपण पेढे मागितले। आपली वासना पेढ्यात अडकली, मी किती भ्रष्ट आहे। ब्राह्मणाने मनातल्या मनात स्वामींची क्षमा मागितली। स्वामी, मी कधीही तुमच्याकडे अशाश्वत मागणार नाही, मला क्षमा करा। असं म्हणून ब्राह्मणाने शेणाचा गोळा आपल्या तोंडात कोंबला। ते विचार स्वामींनी अंतर्ज्ञानाने ओळखले आणि स्वामींनी डोक्यावरचं पांघरून काढून ब्राह्मणाला हाक मारली। स्वामींची प्रेम भरली हाक ऐकून तो आनंदाने बेहोश झाला। स्वामींच्या चरणांशी तो अक्षरशः कोसळला। ते म्हणाले, पोटभर बर्फी खाल्लीस ना, मला थोडी ती दे। असं म्हणून स्वामी खदा खदा हसू लागले। बुवांवरचा राग निघून गेला होता। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला सत्संगाची जबरदस्त ओढ असते, परंतु सत्संग मिळणं हे खूप दुरापास्त आहे। त्याला एकच उपाय, तो म्हणजे नाम। नामातच सत्संग आहे हे कळणं आवश्यक आहे। एकदा का नामाची गोडी लागली की निराळा सत्संग करायला लागत नाही। महत्वाचं काय तर वासनांचा क्षय झाला की नामाचा उदय आपोआप होतो। तो क्षण भगवंत अस्तित्वाला जाणून घेण्याचा क्षण असतो।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं.